नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 29 आषाढ, शके 1948, म्हणजेच 20 जुलै 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. मी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते. आजची प्रातःकालीन सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. स्वर होता सुरेश वाडकर यांचा. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अनुराधा मराठे यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती संत रामदास स्वामी यांची. संगीत डॉक्टर धनंजय दैठणकर यांचं.

संतमाला प्रस्तुत ही रचना गायली होती गोविंद प्रसाद जयपूरवाले यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर रचना.

0: आनंद टेकाडे यांची रचना संगीतबद्ध केली होती कानू घोष यांनी. समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेत. कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र आता प्रसारित करतोय.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. अमोनियम आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर फक्त 2% शेतकरी करतात. युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तात्काळ लागू पडते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवा गडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. युरिया ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे सुद्धा देता येतं. पिकांना विभागून देणं योग्य असल्यामुळे युरिया खत वापरायला अधिक पसंती दिली जाते. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचं गुणोत्तर हे 4:2:1 इतकं चांगलं समजलं जातं. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणं गरजेचं आहे. तृणधान्य पिकांना नत्राची गरज असते. तृणधान्यासाठी 2:1:1 नत्र, स्फुरद, पालाश गुणोत्तर असावं. कडधान्यांसाठी 1:2:1 असं प्रमाण असावं. युरिया हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये 46% अमाईड नत्र असतं. खत पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारं असतं. खत आम्लधर्मीय आहे. युरियामध्ये 20.6% ऑक्सिजन, 20% कार्बन, 60% हायड्रोजन आणि 1 ते 1.5% बाय युरेट हे उपघटक असतात. दमट हवामानात आर्द्रता शोषून घेतल्यामुळे खताचे खडे होतात. अन्य खतात मिसळताना पाणी सुटणार नाही याची काळजी घ्यावी. नत्राचं अमाईड रूपांतर युरिएज विकारामुळे अमोनियात होऊन नंतर ते नायट्रेट स्वरूपात होतं. केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते. रोग किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहतं. पीक लोळतं. पिकांचा कालावधी वाढतो. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब, नत्र यांचं गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्मजीवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांबं या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जीवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो. युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी खतं देण्यापूर्वी माती परीक्षण करावं. या अहवालानुसार खतं द्यावीत. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करणं गरजेचं आहे. हिरवळीच्या खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खतं पेरणीच्या वेळी फेकून न देता 2 चाडाच्या पाभरीने पेरून द्यावीत. 1 किलो नत्र देण्यासाठी 2.17 किलो युरिया द्यावा. युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझेटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर जीवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणं याप्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जीवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिकं

0: आणि भाजीपाला पिकांमध्ये 15 ते 20% नत्राची बचत होते. भातामध्ये युरिया DAP ब्रिकेटचा वापर करावा. पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे. मंडळी, अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये युरियाचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी असलेलं दैनंदिन सूचनापत्र आत्ता आपण ऐकलं. आज यामध्ये शेतामध्ये युरियाचा योग्य वापर याविषयीची माहिती ऐकलीत. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला आऊटू अतिक्रियता किंवा आऊटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतःस्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भुकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जयी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी

0: उपयुक्त ठरते, कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या स्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते, परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
1: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम जनसंपदा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्त्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बरं का? आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही. हं, कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लांबकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या मार्वेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत. जाणून घेऊया आपल्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. त्यानंतर आनंद घ्याल भावगीतांचा. सकाळी 8:40 पायी वारी पंढरी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा वृत्तांत बरड ते नातेपुते या मार्गावरचा. 9 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षक पालक विद्यार्थी सहभागाचं महत्त्व याविषयी दाक्षायणी बोपर्डीकर यांची सोनाली कानेटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. कार्यक्रम इंद्रधनुष्य, वेळ 8:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 10:30 NCERT यांचा ग्राहक यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ हा महिलांकरता विशेष कार्यक्रम. यामध्ये अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आणि बुद्धिबळाच्या पटावर भाग्यश्री ढिपसे यांची मुलाखत. 1:05 गीतबहार. 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र. त्यानंतर भावधारा. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मनीषा कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या, त्यानंतर गीतसंध्या. आज ह्या कार्यक्रमामध्ये हिंदी गीतांचा आनंद आपण घ्याल. 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम युवावाणी. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा आभार माझं शिवार हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत आपण ऐकाल. 7:15 हिंदी सुगम संगीत. 8:30 संसद समीक्षा. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावरून. 10:30 शास्त्रीय संगीतात आरती अंकलीकर यांनी गायलेला राग मिया मल्लार आम्ही ऐकवणार आहोत. तर श्रोते हो, असे असतील आपले आज दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित करू.

0: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
1: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
0: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: चलो निकलेगा
4: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
7: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
8: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
7: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
9: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
10: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
11: नमस्कार श्रोतेहो. आपण शारदामणी किंवा शारदा मातांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकत. तर भजनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना जो मुलगा आवडला आणि ज्या आल्लडपणानं ही छोटी मुलगी म्हटली की मला या गदाधरशी लग्न करायचं आहे, तर हा गदाधर म्हणजे त्याचं टोपण नाव पुन्हा गदाई विष्णूच्या कृपेने झालेला. आणि याचा लहानपणापासूनचा छंद काय, तर गावातल्या कुंभाराकडे जायचं आणि मातीच्या गोळ्याला कसा आकार कुंभार देतो आहे हे लक्षपूर्वक पाहायचं. देवाघरीच त्याला कुठलाही वेद नव्हता. लहानपणापासूनच वृत्ती किंवा आचरण अत्यंत वैराग्यशील होतं. एकदा काय झालं, संध्याकाळची वेळ होती आणि बंगालमध्ये सगळीकडे भात शेती असते, मैलोन मैल तुम्हाला हिरवं दिसतं आणि तिथलं मुख्य पीक भात. तर त्या भाताच्या शेतीमधून चाललेला होता तो आणि वाऱ्याच्या झुळकी होत्या, संध्याकाळची प्रसन्न वेळ, सूर्य अस्ताला चालला होता, हिरवं शेत आजूबाजूला, त्यानंतर एक काळा मेघ होता आकाशामध्ये, वातावरणामध्ये ठिकठिकाणी अशा वेगळ्या चैतन्याच्या खुणा उमटलेल्या त्याला वाटल्या. आणि हे सगळं निसर्ग दृश्य बघून, हे सगळं वातावरण बघून या छोट्या गदाधरचं भान सरपलं. त्या तद्रूपतेमध्ये कस्तुरीचा परिमळ दरवळला आणि पितांबर सळकला. एकदम असं खूप तेज प्रगट झाल्यासारखं वाटलं आणि ब्रह्मांड असं पूर्ण ढवळून निघालंय असं या छोट्या मुलाला वाटलं. एकदम दिपला तो, त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली, शुद्ध हरपली आणि या छोटा मुलगा खाली कोसळला. थोड्या वेळानं तो शुद्धीवरती आला आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला एक खूप मोठा अलौकिक अनुभव आला आहे आणि त्या अलौकिक अनुभवानं आपल्याला अंतर्बाह्य व्यापून टाकलेलं आहे, झपाटून टाकलेलं आहे. आता त्यावेळेला या गदाईचं वय किती होतं, तर फक्त 6 वर्ष. लहानपणापासून अर्थातच सगळं जगावेगळंच होतं. ही जी त्याची आई होती, तिचं बाळणपण करणारी एक, तिचं नाव धनी, तर तिने सांगितलं की ट्याह्या करत हे जेव्हा बाळ जन्माला आलं ना, तेव्हा एका बाजूला ठेवून धनीनं आधी बाळंतिणीचं सगळं व्यवस्थित केलं आणि मग जेव्हा छोट्या बाळाला आंघोळ घालायची पद्धत असते तेव्हा ती बाळाला उचलायला म्हणून जेव्हा गेली तेव्हा हे छोटं बाळ नुकतंच जे जन्म झालेलं होतं ते जागेवर कुठे होतं. ती घाबरली, इकडे तिकडे बघायला लागली अंधाऱ्या खोलीमध्ये, मिणमिण त्या समईच्या प्रकाशामध्ये डोळे फाडून तिनं इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. शेवटी तिला ते दिसलं, लोळत लोळत चुलीपुढच्या राखेत पडून हे छोटं बाळ नुकतंच जे जन्माला आलं होतं ते मुठी चोखत होतं. धावत जाऊन तिनं त्याला उचललं, छातीशी कवळ

0: कंटाळलं आणि जन्मापासूनच अंगाला राख फासलेल्या त्या मुटकुळ्याचं तिनं कितीतरी प्रेमाने पापे घेतले. भारी प्रेम केलं बरं का या धनीनं या छोट्या गदाईवरती, आणि तोसुद्धा या आपल्या धनीला कधीच विसरला नाही. असा लहानपणापासूनच वेगळे आध्यात्मिक अनुभव आलेला मुलगा, लोकविलक्षण मुलगाच म्हणायला वयाला, स्वतःच्या मनाला पटेल तेच करणारा, स्वतःचं खरं तेच करणारा, म्हणजे हट्टी नव्हे किंवा दुराग्रही नव्हे, पण जे त्याच्या मनाला पटेल तेच करणारा. आणि म्हणूनच त्याची जी आई होती चंद्रदेवी, तिला कायम चिंता वाटायची की कसं होणार या माझ्या गदाईचं. तो लहान असताना वडील गेले, सगळ्या कुटुंबाचा निर्वाहाचा भार जो मोठा मुलगा होता गदाईचा भाऊ रामकुमार त्याच्या खांद्यावर होता. आणि त्याचं काम काय होतं तर त्या गावामध्ये एक रासमणी म्हणून पूर्वीची राणी होती, तिनं काली मंदिर बांधलेलं होतं. त्या काली मंदिराचा हा पुजारी होता. आपला धाकटा भाऊ शिकावा, मार्गी लागावा म्हणून त्यानं छोट्या गदाधरला दक्षिणेश्वरला आणलं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षक पालक विद्यार्थी सहभागाचं महत्त्व याविषयी दाक्षायणी बोपर्डीकर यांची सोनालिका नेटकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. आज सकाळी 9:30 आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: राम कावी हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
0: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
0: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात येत आहे. वारीदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल ठिकठिकाणी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात इस्कॉनतर्फे आयोजित रथयात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. बीड शहरातही काल रथयात्रा काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10-19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमालनं सुवर्णपदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्यपदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत

0: प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील एकंदर 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ते संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक 2 महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी केली. सीबीआयकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पी व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी

0: जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत.
2: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लाखो वारकरी एकाच वेळी मार्गस्थ होत असताना सुरक्षितता हा प्रशासनासमोरील सर्वात महत्वाचा विषय असतो. वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा सज्ज ठेवली जाते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि अडथळेमुक्त व्हावा यासाठी प्रशासन विविध स्तरांवरून काम करतं. प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभाग एकत्रितपणे या नियोजनात सहभागी होतात. या संपूर्ण नियोजन प्रक्रियेबाबत आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठे चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले का नाही याची तपासणी होणं आणि टँकर पोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते का नाही याचं नियोजन हा फार मोठा अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी टॉयलेट, फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्या वेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्या वेळेला वारकरी चालत असतात रस्त्याने त्यावेळेला यांची वाहतूक करणं

मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतो. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकं तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या वेळ ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे त्यात ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन की उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा BDO अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतीकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये समन्वय की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्या

0: त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन. याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामधील काही निर्माण होणारे काही संवाद असतील, तर तेच ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्त्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळं त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून, आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती ती कामं त्या त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं.
1: श्रोतेओ, अशा पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं मोठं आव्हान असतं. आरोग्य पथकं, वैद्यकीय केंद्र, रुग्णवाहिका, स्वच्छता कर्मचारी आणि पाणी पुरवठा व्यवस्था यांचं नियोजन अगदी आधीपासून केलं जातं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज राहतं आणि याच विषयी अगदी विस्तृत माहिती आपण आपल्या दिलखुलास कार्यक्रमातनं जाणून घेतोय. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
4: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
1: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: श्रोतो, सकाळचे 7:40 झालेत. श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करतोय.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, आजकाल बऱ्याचदा अन्न भेसळीचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात. या अन्न भेसळीचा श्वसन विकार किंवा अशा आजारांशी काही संबंध असतो का?
4: अगदी चांगला प्रश्न विचारलात आणि हा सोशल इश्यू पण झालेला आहे. गेला महिना दीड महिना याबद्दल सोशल मीडियामध्ये वर्तमानपत्रांमध्ये मोठी चर्चा आहे. अन्न भेसळ करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. श्रोते हो, आपण जे खातो त्याचा प्रत्यक्ष संबंध श्वसन विकारांशी असतो, कारण पित्त विकार असलेल्या अनेकांना श्वसन विकार असतात हे शास्त्र आपल्याला सांगतं आणि ते सिद्ध झालेलं आहे. जेव्हा अन्नामध्ये भेसळ असते त्यामध्ये वेगळ्या प्रकारची विषारी रसायनं मिसळलेली असतात. काय होतं की असे पदार्थ जे आहे ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात किंवा आता सांगितलेले पदार्थ मिसळलेले असतात, त्यामुळं आपल्या श्वासनलिकांची संवेदनशीलता वाढते, हायपर रिॲक्टिव्ह होतात ही श्वासनलिका आणि दम्यासारखा त्रास सुरू होऊ शकतो. कारण बऱ्याचदा केळीसारखे पदार्थ जे आहेत त्यामध्ये कार्बाइड, कॅल्शियम कार्बाइड मिसळून किंवा त्याचा आधार घेऊन त्यांना पिकवलं जातं. यामध्ये विषारी आर्सेनिक असतं, फॉस्फरस असतात जे श्वसनासाठी धोकादायक असतात. डाळीमध्ये मेटॅनिल येलो किंवा सुदान डाईज वापरले जातात किंवा हळद मसाले यांच्यामध्ये सुद्धा असतं. हिरव्या भाज्या ज्या असतात त्या आकर्षक आणि चमकदार दिसण्यासाठी मॅलाकाइट ग्रीन वापरलं जातं. श्रोते हो, हे सगळे रंग श्वसनासाठी धोकादायक आहेत. ते केवळ दमा सीओपीडी करत नाही तर फुफ्फुसाचा कॅन्सर सुद्धा निर्माण करू शकतात. जड धातू असतात किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात या सगळ्यामुळं, ज्यामध्ये सल्फाइड्स किंवा सोडियम नायट्राइट असतात, त्यामुळे ऍलर्जी होते, दमा होतो, श्वासनलिकेचा दाह होतो, दम्याचा तीव्र झटका येऊ शकतो आणि अर्थात ज्या आतड्यामध्ये हे जातात त्या आतड्यावर सुद्धा परिणाम होतो.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. सर, तुम्ही सांगताय मग अशा पेशंट्स मध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते?
4: मगाशी मी सांगत होतो की आतड्यांवर परिणाम होतो, कारण हे जे भेसळयुक्त पदार्थ असतात ते जेव्हा आतड्यामध्ये जातात तेव्हा आपल्या आतड्यामध्ये आपल्या शरीराचं संरक्षण करणारी सूक्ष्मजीव असतात, म्हणजे उपकारक जीवाणू असतात, याला आपण बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो, त्याच्यावर परिणाम होतो आणि आपल्याला मदत करणारे सूक्ष्मजीव हे मरून जातात.
3: ओके.
4: आणि नको असलेले सूक्ष्मजीव वाढू शकतात. धान्य, सुकामेवा किंवा मका हे पदार्थ साठवून ठेवण्यासाठी अल्फाटॉक्झिन नावाचा पदार्थ जो आहे तो त्रासदायक असतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये विशेषतः यकृताला विषबाधा होते, यकृताचा कॅन्सर उद्भवू शकतो. कारण हा अल्फाटॉक्झिन म्हणजे ऍस्पर्जिलस नावाच्या बुरशीमुळे तयार होणारा हा विषारी रसायन आहे.
3: बापरे.
4: आणि जेव्हा हे पदार्थ जे आहेत खाद्यपदार्थ ते व्यवस्थितपणे साठवले जात नाहीत तेव्हा हा पदार्थ तयार होतो. त्यामुळे तुम्ही जे खाताय ते मग सुकामेवा असेल, ड्रायफ्रुट्स असतील, ते कुठून येतं, ते कुठे साठवलं जातं ह्याच्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं.
3: बरोबर.
4: जे मांसाहारी लोक आहेत, जे मासे खातात, मांस खातात, ते टिकवण्यासाठी काही वेळा फॉर्मॅलिन वापरलं जातं जे बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सरचा धोका असतो, घशाचा किंवा रक्ताचा. श्रोते हो, तुम्हाला श्वसनविकार व्हायचा नसेल, दमा व्हायचा नसेल तर तुम्ही काय खाता याच्याकडे लक्ष द्या. आणि पदार्थ बाहेरून विकत आणत असताना त्याच्यावर काही योग्य असा शिक्का आहे का आणि जो प्रमाणित आहे का
3: हे बघायला पाहिजे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर.

0: प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडकेसर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो आता आनंद घेऊया भावगीतांचा भावधारा या कार्यक्रमातून.

0: शांता शेळके यांची रचना संगीतबद्ध केली होती देवदत्त साबळे यांनी. स्वर होता जयवंत कुलकर्णी यांचा.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान

आरती प्रभू यांची रचना संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, स्वर महेंद्र कपूर यांचा. या रचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून आणि 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या तीनही देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्ण पदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं,
1: ह्या वर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्या वर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.
0: 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथं काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीर मधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या

मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता ऐकूया आषाढी वारी सोहळ्यावर आधारित कार्यक्रम.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा भक्ती सोहळा म्हणजेच आषाढी वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या

0: पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानं अवघा जिल्हा भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला आहे. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठल नामाचा अखंड जप, हातामध्ये भगवी पताका आणि हृदयात पांडुरंगाच्या भेटीची आस, असे लाखो वारकरी संत वाङ्मयातील अनेक ओव्या आणि अभंग म्हणत सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये काल आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून समाजाला ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा संदेश दिला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात विठ्ठल भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. या दोन महान संतांच्या पालख्या आजही लाखो भाविकांना समता, बंधुता आणि प्रेमाचा मार्ग दाखवत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मुक्काम काल नातेपुते इथं झाला. जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची तयारी पूर्ण केलेली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री एस कार्तिकेयन यांनी प्रशासनाची सज्जता कशी आहे याविषयी माहिती दिली.
1: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडचे डागडोजी झालेली आहेत. आम्ही भरपूर म्हणजे पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. मागच्या 2 दिवसापासून खूप पाऊस पडला, पाऊसमध्ये बरेच चिखल आल्यानंतर सुद्धा आम्ही पूर्णपणे आता नियंत्रण ठेवून आम्ही पूर्णपणे रोड दुरुस्ती वगैरे आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचे पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेली आहेत. 2 पूल मागच्या वारी पण अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहे. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी हा वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसेल.
0: हिंगोली जवळच्या नरशी इथून निघालेली संत नामदेव महाराजांची पालखी आज बार्शीमध्ये दाखल होणार आहे. नामदेव महाराज यांचे गुरु असलेले संत विसोबा खेचर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गुरूंच्या मायभूमीत म्हणजेच बार्शी इथं त्यांचे शिष्य असलेले संत नामदेव महाराज यांची पालखी येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये आणि समाजबांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखीचा 16 मुक्काम बार्शी तालुक्यातल्या खांडवी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्याबाबत आणि पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा दोन्ही बाबत जिल्हा परिषद सोलापूरनं दिलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
2: जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र, जे आपण जर्मन हँगर म्हणतो, ते आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा सोडा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असा पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये. माझी फक्त एक सल्ला किंवा आव्हान राहील की तुम्ही मज्जांना या आणि आपले विठोबाची आरती करून त्यांचे दर्शन करून मज्जांना परत जा आणि जे काही तुम्हाला लागेल जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे.
0: सर्व संतांनी लोकजागृतीसाठी निर्माण केलेलं एक अद्वितीय सांस्कृतिक व्यासपीठ म्हणजेच वारी. ठराविक काळानं समूहानं विठ्ठलाची उपासना करण्याची ही परंपरा

0: जेव्हा एखादी कृती सामूहिक स्वरूपात घडते तेव्हा तिचा प्रभाव सुद्धा व्यापक असतो. म्हणूनच आषाढी वारीला भक्ती परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. या आषाढी सोहळ्याविषयी आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी योगी निरंजन महाराज म्हणाले.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सुवर्णमयी आषाढी पालखी वारी सोहळा हा ज्येष्ठ वद्य अष्टमीला सुरू होतो आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात प्रवेश करतो. 19 मुक्काम असलेली ही ज्ञानोबांची आषाढी वारी 3 जिल्ह्यातून जाते, अनुक्रमे पुणे, सातारा आणि सोलापूर. आज आपण सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय. सोलापूर म्हणजे काय तर सर्व वैष्णवांचं पैतृक स्थान, बापाचं स्थान आणि माऊलींसाठी त्यांचा जीवीचा जीवा असलेला पांडुरंगाचं स्थान. वर्षानुवर्षे विटेवर उभं राहून तो ज्या भक्तांची वाट पाहतोय ते भक्त आता सोलापूरमध्ये येतात आहे, त्याच्या हद्दीत येतात आहे, त्यामुळे तो सुद्धा तेवढाच उत्साही आहे आणि सगळ्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा आता तेवढाच उत्साह आहे. सोलापूर जिल्हा म्हणजे काय तर ज्ञानोबा राय महाराजांच्या या दैदिप्यमान ऐश्वर संपन्न अशा पालखी सोहळ्यामधले सगळे रिंगण आता, म्हणजे एक पाठीमागचं आपलं उभं रिंगण जर सोडलं तर आता सगळे रिंगण हे सोलापूर जिल्ह्यात होतील, त्यामुळे रिंगणाचा उत्साह आहे. पांडुरंगाच्या अतिशय समीप आपण अजून पोहोचतोय, मार्गक्रमण करतोय, त्याचा आनंद आणि तिसरा टप्पा सुरू झालेला आहे याचा उत्साह. वारी ही सदैव नित्य आणि नूतन आहे. शाब्दिक भाषेमध्ये जर समजा आपण बोलायला गेलो तर यावर्षी वारकऱ्यांची संख्या जवळपास चौपट आहे. त्यातल्या त्यात तरुणाई ही वाखाणण्याजोगते, म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की अध्यात्माकडे तरुणाईचा कल नाही त्यांनी वारीत येऊन पाहावं. यावर्षी तरुणांची संख्या खरंच आणि खरंच कौतुकास्पद आहे.
0: कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठोबाचा प्राणसखा, साधकांचा मायबाप, ज्ञानियांचा राजा आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं व्यक्तिमत्व जे दडलेलं आहे ते फक्त माऊली या शब्दातच. ज्ञानेश्वर माऊलींनी बहुजनांच्या सगुण भक्तीला डोळस केलं आणि भागवत धर्माचा पाया घातला. या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी वारीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले.
2: या संपूर्ण सोहळ्याकडे पाहताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी या ठिकाणी मला आठवते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवाजा. पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे तर ज्ञान, ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होत असते. जे ध्यानी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना जे अपेक्षित ध्यानसाधन आहे ती सुद्धा या ठिकाणी घडते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा. भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तुका मणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाऊरे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेलं आहे त्या परब्रह्म म्हणजे साने गुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि ह्याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय, याबद्दल खूप आनंद आहे.
0: संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी कई एकादशी.

0: च्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय, याबद्दल खूप आनंद आहे.
1: संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी कई एकादशी आषाढीये. ज्याला पंढरीचा टकळा लागला आहे त्याचं मन संपत्ती सोहळा यामध्ये रमत नाही. एकादशी केव्हा येते आणि दिंडी केव्हा निघते याच भावनेनं तो वारकरी पंढरपूरला जाण्याची वाट पाहत राहतो. माळशिरसच्या प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनी वारकऱ्यांसाठी केलेलं नियोजन आणि दिलेल्या सुविधा याविषयीची माहिती दिली.
2: आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यात होत आहे आणि धर्मपुरी इथे आत्ता आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सज्ज आहोत. आपल्याला माहिती आहे इथूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचं आगमन होतं आणि पुढे तिथून कारुंडे बंगल्यानंतर नातेपुते इथे पहिला मुक्काम होणार आहे. आता प्रशासनाची त्या दोन्ही दृष्टीनं पूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात माऊलींचं आगमन होईल आणि जिल्हा प्रशासनातर्फे माननीय मंत्री महोदयांतर्फे इथे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि उद्या त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचं सुद्धा पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आता जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कटिबद्ध आहोत. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन हँगर्सची सुविधा आपण निवासासाठी देतो आहोत गेल्या वर्षापासून. यावर्षी त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे पावसाळा लक्षात घेऊन आणि सर्व वारीचा प्रवास हा सुखकर पद्धतीनं होईल. वारकऱ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा आहेत या व्यवस्थित पुरवल्या जातील ह्याच्याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. चरणसेवा ग्रामविकास विभागामार्फत दिली जात आहे आणि सर्व डिपार्टमेंट्स एकत्र येऊन माऊलींची सेवा करण्यासाठी आत्ता सज्ज आहे. कालपर्यंतचा अंदाज घेता आम्हाला असं वाटत होतं की खरं तर यावेळी वारकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे किंवा काय पावसाळ्यामुळे, परंतु आत्ता सकाळपासून आम्ही अकलूजवरून धर्मपुरीपर्यंत येतानाच्या प्रवासात जे बघतोय तर खूप मोठ्या प्रमाणावरती वारकरी सहभागी झालेले दिसतात. तर मला सर्व वारकरी महोदयांना हे एकच सांगायचं आहे की आम्ही आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोतच, पण पावसाळा लक्षात घेऊन आणि गर्दी लक्षात घेऊन आपणही या सोहळ्याचा आनंद घेताना तो त्यात आपण कुठे स्वतः जखमी होणार नाही किंवा आपली काही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधायचा.
1: श्रोते हो, वारीतील दिंड्या, त्यांची शिस्त, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जीवन पद्धती समाजासाठी प्रेरणादायी आहे. हजारो लोक कोणत्याही दिखाऊ व्यवस्थापनाशिवाय 21-22 दिवसांचा प्रवास अत्यंत आनंदानं आणि शिस्तीमध्ये पूर्ण करतात. वारीचा सोहळा हा भारतातील जिव्हाळ्याचा आणि स्वयंशिस्तपूर्ण एकमेव सोहळा आहे. याविषयीची अधिक माहिती दिली माजी आमदार रामहरी रुपनर यांनी.
3: वारी जी आहे हे अतिशय आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. किती लोक चालतात, किती लोक कसे जातात आणि ते भावनेने इतके भारावलेले असतात की आळंदीपासून पंढरपूरपर्यंत देहभान विसरून स्वतःचा प्रपंचाचा विचार विसरून चालतात. हे विशेष आहे, हे जगातील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा सोहळा आहे. हा सोहळा इथं सगळ्या लोक शिस्तीत चालतात, सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था होतात, कुणीही उपाशी राहत नाही, कुठेही ॲक्सिडेंट होत नाही, कुठेही कुणाला काही इजा होत नाही आणि कुणाला काही सांगावं लागत नाही. सर्व लोक स्वयंस्फूर्तीनं अतिशय शिस्तीत चालतात आणि मुखात हरिनाम घेत आळंदीपासून पंढरपूर जातात. हे वेगळं आणि आगळं जीवनामधलं एक त्यांच्या जीवनामध्ये हा 15-20 दिवसाचा जो काही प्रवास आहे हा जीवनामध्ये फार वेगळा अनुभव आहे आणि सगळ्या लोकांनासुद्धा आजूबाजूच्या आणि जगातील लोकांनासुद्धा हे पाहण्यासारखं आहे, ह्याच्यातून खूप घेण्यासारखं आहे की अशा प्रकारचा सोहळा असू शकतो, अशा प्रकारची शिस्त असू शकते आणि अशा प्रकारचे परमेश्वरासंबंधीचं एक भक्तिभाव व्यक्त करण्याची ही परंपरा ही भारतामध्ये अनोख्या पद्धतीची परंपरा आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सामील आहोत, आपण भाग्यवान आहोत.
1: या वारीच्या प्रवासामध्ये प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेत असतो. अनोळखी व्यक्तीलाही आपलं मानून आधार दिला जातो. मोठ्या पदांवरील व्यक्ती देखील दिंडीमध्ये सामान्य वारकऱ्यांप्रमाणेच राहतात, त्यामुळं अहंकार गळून पडतो आणि साधेपणातील आनंदाचा अनुभव मिळतो. असाच अनुभव कथन केला सेवेकरी डॉक्टर अरुण औटी यांनी.
4: गेल्या 10 वर्षापासून माऊलीची सेवा करतो, त्यामध्ये विशेषतः पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आणि त्यांना औषधोपचार हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमातला विषय आहे. त्यानंतर आम्ही सफरचंद

0: आहे, संत्री वाटप, बिस्किट वाटप, तुमचं राजगिऱ्याचा लाडू, चिक्की वाटप, आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी कमीत कमी 10,000 पिसलरी पाण्याच्या बॉटल वाटतो, आणि हे सर्व माऊलीच्या कृपेनेच होतं, त्यांच्या आशीर्वादानेच होतं. 5 वर्षापासून ह्या आमच्या ह्या उपक्रमामध्ये मालिश उपक्रम पण वाढवला आहे. त्यामध्ये आम्ही नवीन प्रकारच्या फिजिओथेरपीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे सेवा देण्याची, त्यांच्या मसलला चांगला टोन देण्याचा प्रयत्न करतो. आमची मेडिसिन बरोबर कमीत कमी 15 मसाज करण्याची टीप कंटिन्यू चालू असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पायी चालत असतात, त्यामुळे पायाला आलेले फोड असतात, पाय दुखत असतात, जास्त करून आता पाण्याच्या प्रॉब्लेममुळे पोटाचे आजार असतात, आणि दुसरं फंगल इन्फेक्शन, ह्याच त्यांच्या त्यांना त्रास असतात, त्याला आमच्याकडे जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायचा प्रयत्न करतो.
1: श्रोते हो, दैनंदिन जीवनातल्या संकटांना हसतमुखानं सामोरं जाण्याची वृत्ती, मनावर ताबा ठेवण्याची सवय आणि सात्विक जीवनातून मिळणारा आनंद याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर किमान एकदा तरी वारीला जायलाच हवं. वर्षातून वेळात वेळ काढून आम्ही वारीला येतो आणि आत्मिक समाधान लाभतं अशीच भावना व्यक्त केली परभणीचे शिक्षक सुभाष ढगे यांनी.
2: तो मागील 11 वर्षापासून आम्ही या वारीमध्ये सहभागी होतो. आम्हाला पूर्ण वारी करता येत नाही, परंतु सुट्टीचे काही दिवस घेऊन आम्ही ही वारी करतो. यावर्षी वारीची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिक वाढत आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचं प्रतीक आहे, आणि संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम या वारकरी संप्रदायाने संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत यांनी केलेलं असल्यामुळं एक धर्मविरहित, जातविरहित, मानवतावाद रुजवणारी, पेरणारी, निसर्गाला पुजणारी ही वारी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. अनेक माणसाला भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख आणि आध्यात्मिक सुख हे त्याची आत्मिक शांतता प्रस्थापित करतं, याच्यासाठी वारी माणसाला ऊर्जा देणारी वारी आहे असं मला या निमित्ताने वाटतं.
1: वारी ही भक्तीची यात्रा असली तरी तिच्यात स्त्रीच्या कर्तृत्वाचा, सहनशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम दिसतो. पावलं पावली चालणारी ही स्त्री श्रद्धेसोबतच समाजात सशक्त ओळख निर्माण करते. एक सेवेकरी महिला नंदुबाई घिवरे यांना आम्ही भेटलो त्या धाराशिवच्या. अतिशय सुंदर अभंग त्यांनी गायला आहे, तोच ऐकूया.

0: Si hay siatra guiteti, hay secreta narasala, hay secreta narasala.
1: आज म्हणजे सोमवारी 20 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथं होणार आहे.

0: वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ता आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन विद्या जोशी वालवडकर, ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे, संकलन अभिराम सराफ, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आषाढी एकादशी जसजशी जवळ येते ना, तशी पांडुरंगाच्या भेटीची आस वाढत जाते. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमान असणारी पंढरीची वारी, तिचा वृत्तांत खास आपल्याकरता आकाशवाणी घेऊन येत असते. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा. 94035 73485 या

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. लखलख चंदेरी हा कार्यक्रम प्रसारित करतोय.

0: रंग या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं, संगीत नदीम श्रवण यांचं, स्वर अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन,
3: मम्मी
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
5: ऐका ऐका ऐका गाँव वाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातली ही रचना होती संतोष आनंद यांची. संगीत आनंद मिलिंद यांचं, चित्रपट संगीत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षक पालक विद्यार्थी सहभागाचं महत्त्व याविषयी दाक्षायणी बोपर्डीकर यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातलं हे गीत होतं इंदिवर यांचं. संगीत बापी लाहिरी यांचं, स्वर होता बापी लाहिरी आणि आशा भोसले यांचा.

मै खिलाडी तू अनाडी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. हसरत जयपुरी यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. या रचनेबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. थोड्याच वेळात इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करतोय.
1: और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, काळानुरूप प्रत्येक गोष्टीत

0: बदल होत असतात. काही वेळा बदल हे प्रयत्नपूर्वक करावे लागतात, कारण ती त्यावेळेची गरज असते. आपल्या शिक्षण पद्धतीतही अनेक बदल नवीन शैक्षणिक धोरणात सुचवले आहेत. 2020 साली नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा झाली आणि आता त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होत आहेत. पण हे बदल स्वीकारणं काही ठिकाणी मुलांना, पालकांना थोडं अवघड वाटतंय. ते अवघड का वाटतंय आणि ते अवघड वाटू नये यासाठी आपण त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय दाक्षायणी बोपर्डीकर यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: बोपर्डीकर मॅडम 28 वर्ष फाटक हायस्कूल रत्नागिरी इथं शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या निवृत्त आहेत आणि त्याच शाळेच्या संस्थेत त्या चेअरमन म्हणून सध्या काम करतायत. मॅडम आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम मी आत्ताच म्हटलं की नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत. मग आधीची शिक्षण पद्धती काय होती आणि आत्ताची शिक्षण पद्धती काय आहे, नक्की काय बदल झालाय?
1: सुरुवातीला जी शिक्षण पद्धती होती अगदी प्राचीन कालचा जर आपण विचार केला तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जायचं. मग शाळा आल्या, त्यावेळेला शिक्षक केंद्रित शिक्षण पद्धती होती, म्हणजे शिक्षकांनी बोलायचं आणि मुलांनी ते मुकाट्याने ऐकून घ्यायचं. पण त्यानंतर कोठारी आयोग स्थापन झाला आणि त्यामध्ये द्विकेंद्रित शिक्षण पद्धती इंट्रोड्यूस झाली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती ही खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबावी असं सांगितलं गेलं. आता विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती म्हणजे काय? तर एखादा धडा मला शिकवायचा आहे, भाषेचा धडा आहे, तर वर्गात जाऊन शिक्षकाने पुस्तक उघडायचं आणि धाड धाड वाचायला सुरुवात करायची. फळ्यावर कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ लिहायचे, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ लिहायचे, असं पूर्वी असे. पण आता त्या धड्याचं नाव वाचल्यावर, थोडीशी तोंडओळख करून दिल्यावर विद्यार्थ्यांना त्याबद्दल काय माहिती आहे असं विचारून विद्यार्थ्यांकडून त्यांचं पूर्वज्ञान शिक्षकाने तपासायचं आहे अशी अपेक्षा आहे. आणि ह्याला ज्ञानरचनावाद असं म्हटलं गेलं. म्हणजे हर्बर्टची पंचपदी ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेच की जी बीएडच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते, पण विद्यार्थी आपल्या पाठ्यविषयाबद्दल किती जागरूक आहे किंवा त्याने जागरूक असावं, त्याला जागरूक करावं या दृष्टीने ही पद्धत सुरू करण्यात आली. त्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग्स दिली गेली आणि मग

0: स्तुत्य आहे. कसं ते सांगते, समजा आपण विद्यार्थ्याला बालवाडीमध्ये सुद्धा विचारतात की आंब्याचे काय काय पदार्थ केले जातात, मग आंब्या कच्च्या आंब्याला काय म्हणतात, कैरी म्हणतात, मग कैरीचं काय करतात, आंब्याचं काय करतात, हे शब्द त्याने त्याच्या घरात ऐकलेले असतात की आंब्याचं लोण कैरीचं लोणचं करतात, आंब्याचं आमरस होतो, आंब्याच्या वड्या करतात, मुरंबा करतात, ते पटापट सांगतं. पण मीडियम ऑफ लर्निंग जर इंग्लिश असेल तर त्याला रॉ मँगो म्हणजे RAW, रॉ म्हणजे कच्चं, MANGO मँगो ही सगळी स्पेलिंग, मग त्याचे अर्थ, मग त्याचे संबोध, हे सगळं त्या बिचाऱ्या चिमुकल्याच्या डोक्यात भरावं लागतं. आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण हे आनंददायी होईल यावर माझा नक्की विश्वास आहे.
1: नवीन शैक्षणिक धोरणात असंही आहे की पाठ्यपुस्तकातलाच अभ्यास मुलांना न शिकवता त्यांच्यातल्या इतर कलागुणांनाही वाव द्या, इतर कलागुण त्यांच्यामध्ये विकसित होतील याच्यासाठी प्रयत्न करा, हाही त्याच्यामध्ये एक भाग आहे. याविषयी काय वाटतं तुम्हाला?
0: फक्त पुस्तकी शिक्षण शाळेमध्ये दिलं जाऊ नये हा दृष्टिकोन जुना आहे.
1: हो,
0: कारण चित्रकला, संगीत, कार्यानुभव, हस्तकला, शिवण ह्या विषयांचा अंतर्भाव शाळांमध्ये पूर्वापार होता. पण आता जो नवीन अभ्यासक्रम डोकाऊ पाहतो आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच ह्या स्किल्स असाव्यात, त्या डिझाईन कराव्यात अभ्यासक्रमातच, अशी शासनाची अपेक्षा आहे की त्याला लहानपणापासूनच कुठली तरी एखादी आणखीन एखादी कला किंवा खेळाच्या तासाला जा मैदानावर आणि खेळा असं दृश्य न दिसता शिक्षक पण मुलांच्या बरोबर आहेत आणि वेगवेगळे खेळ मुलांना खेळायला उपलब्ध आहेत असावेत अशी एक आदर्शवत कल्पना त्याच्यात मांडलेली आहे. किंवा म्हणजे बुद्धिबळाचे सेट पण शाळेत असावेत, टेबल टेनिसचं टेबल असावं, मग मैदानी खेळाची सोय असावी, ग्राउंड मोठं शाळेला असावं, ओपन टू एअर मुक्त असं मुलांना कुठेतरी जाता यावं, निसर्गानुभव मुलांना शिक्षकाने शाळेद्वारे दिले जावे अशी अपेक्षा आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये थोडंसं शेतीतंत्र की जे पूर्वी पण होतं, बागकाम वगैरे विषय होते, मी शिकलेली आहे आमच्या शाळेत, ते परत आणावं आणि आपल्या कल्चरकडे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना न्यावं अशी ह्या अभ्यासक्रमाची अपेक्षा आहे. आणि ते लहान वयापासूनच सुरू करावं, म्हणजे 10वीत गेल्यावर मुलाला बागकाम शिकवू नये, लहान 5वीपासून 4थीपासून त्याला त्याची गोडी लागावी. आणि हे वैविध्य कशासाठी, तर मोठं झाल्यावर आपल्याला कशात आवड आहे, आपल्या मुलाला कशात आवड आहे याचं निरीक्षण पालकांनी करावं, मुलांनी करावं, शिक्षकांनी त्याला त्याच्यासाठी प्रवृत्त करावं अशी ह्याच्या मागची अपेक्षा आहे. ह्याच्यात शिक्षकाचा

0: जेव्हा आपण सातत्याने एकमेकांच्या सहवासात असतो, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतो, तेव्हा मैत्री होते. तशी ती आईमध्ये आणि बाळामध्ये, बाबांमध्ये आणि बाळामध्ये असायला हवी. ती निर्माण करणं ही सर्वस्वी त्या कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: पण मॅडम, आज असं चित्र दिसतंय की जो संवाद पूर्वीच्या काळी, आपण एक 20 वर्षापूर्वी म्हणूया,
0: करतात ते पटापट सांगतं. पण मीडियम ऑफ लर्निंग जर इंग्लिश असेल तर त्याला रॉ मँगो म्हणजे RAW, रॉ म्हणजे कच्चं, MANGO मँगो ही सगळी स्पेलिंग, मग त्याचे अर्थ, मग त्याचे संबोध, हे सगळं त्या बिचाऱ्या चिमुकल्याच्या डोक्यात भरावं लागतं. आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण हे आनंददायी होईल यावर माझा नक्की विश्वास आहे.
1: नवीन शैक्षणिक धोरणात असंही आहे की पाठ्यपुस्तकातलाच अभ्यास मुलांना न शिकवता त्यांच्यातल्या इतर कलागुणांनाही वाव द्या, इतर कलागुण त्यांच्यामध्ये विकसित होतील याच्यासाठी प्रयत्न करा, हाही त्याच्यामध्ये एक भाग आहे. याविषयी काय वाटतं तुम्हाला?
0: फक्त पुस्तकी शिक्षण शाळेमध्ये दिलं जाऊ नये हा दृष्टिकोन जुना आहे.
1: हो,
0: कारण चित्रकला, संगीत, कार्यानुभव, हस्तकला, शिवण ह्या विषयांचा अंतर्भाव शाळांमध्ये पूर्वापार होता. पण आता जो नवीन अभ्यासक्रम डोकाऊ पाहतो आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच ह्या स्किल्स असाव्यात, त्या डिझाईन कराव्यात अभ्यासक्रमातच, अशी शासनाची अपेक्षा आहे की त्याला लहानपणापासूनच कुठली तरी एखादी आणखीन एखादी कला किंवा खेळाच्या तासाला जा मैदानावर आणि खेळा असं दृश्य न दिसता शिक्षक पण मुलांच्या बरोबर आहेत आणि वेगवेगळे खेळ मुलांना खेळायला उपलब्ध आहेत असावेत अशी एक आदर्शवत कल्पना त्याच्यात मांडलेली आहे. किंवा म्हणजे बुद्धिबळाचे सेट पण शाळेत असावेत, टेबल टेनिसचं टेबल असावं, मग मैदानी खेळाची सोय असावी, ग्राउंड मोठं शाळेला असावं, ओपन टू एअर, मुक्त असं मुलांना कुठेतरी जाता यावं, निसर्गानुभव मुलांना शिक्षकाने शाळेद्वारे दिले जावे अशी अपेक्षा आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये थोडंसं शेतीतंत्र की जे पूर्वी पण होतं, बागकाम वगैरे विषय होते, मी शिकलेली आहे आमच्या शाळेत, ते परत आणावं आणि आपल्या कल्चरकडे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना न्यावं अशी ह्या अभ्यासक्रमाची अपेक्षा आहे. आणि ते लहान वयापासूनच सुरू करावं, म्हणजे 10वीत गेल्यावर मुलाला बागकाम शिकवू नये, लहान 5वीपासून 4थीपासून त्याला त्याची गोडी लागावी. आणि हे वैविध्य कशासाठी? तर मोठं झाल्यावर आपल्याला कशात आवड आहे, आपल्या मुलाला कशात आवड आहे याचं निरीक्षण पालकांनी करावं, मुलांनी करावं, शिक्षकांनी त्याला त्याच्यासाठी प्रवृत्त करावं अशी ह्याच्या मागची अपेक्षा आहे. ह्याच्यात शिक्षकाचा रोल, एकदा बाजारात गेले मुलाला घेऊन आणि वाटेत खेळण्याचं दुकान लागलं, त्यांनी त्याला त्यातलं एक खेळणं दिसलं आणि त्यांनी सांगितलं मला आत्ता हे हवं आहे, त्यांच्या तत्वाप्रमाणे त्याला लगेच ते घेऊन द्यायचं नव्हतं, त्यांनी सांगितलं आत्ता मिळणार नाही. सर्वसामान्य मुलं जे करतात तेच त्या मुलांनी केलं, तो रस्त्यात फटकल मारून बसला आणि भोकाड बसून रडायला लागला. 2 मिनटं नाडकरीने वाटलं अरे बापरे, आपण लोकांना ह्याच्यावर मार्गदर्शन करतो आणि आता आपल्यालाच ह्या युद्धप्रसंगाला तोंड द्यायचं आहे. ते थांबले थोडेसे पुढे जाऊन, त्याच्या आईला त्यांनी सांगितलं की त्याला जाऊन सांग की तुझं रडून हातपाय आपटून झालं की तू ये, आम्ही घरी निघालोय, तुला घरचा रस्ता माहिती आहे. थोडा वेळ ते मूल रडलं आणि निमूटपणे आईबाबांच्या मागून चालायला लागलं. ही जी काय ट्रीटमेंट आहे ना, ती कधी उपयोगी पडेल? जर आई आणि बाबा आणि मूल यांच्यात बॉन्ड असेल संवादाचा, तरच. की आपल्याला आत्ता आम्ही चाललो असं म्हटलं म्हणजे ते खरंच जाणार, ते नाही थांबणार आपल्यासाठी. म्हणजे आपली ही रडण्याची ट्रिक त्यांच्यावर आपण करून उपयोग नाही, हा कॉन्फिडन्स मुलाला पालकाबद्दल असला पाहिजे.
1: मॅडम, पहिल्यांदा वह्या, पुस्तकं, ब्लॅकबोर्ड एवढीच शैक्षणिक साधन होती, पण आज मोबाईल, इंटरनेट, अगदी AI सुद्धा अभ्यासाची गरज इथपर्यंत येऊन पोचलंय. काही गोष्टी अपरिहार्य असतात, पण हे जरी खरं असलं तरी त्याचा मर्यादित आणि गरजेपुरता वापर हे केव्हाही स्तुत्य आहे. तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं?
0: मोबाईलचा वापर शिक्षकांनी कधी करावा? तर सॉफ्टवेअर डेव्हलप केलेली आहेत, ती सॉफ्टवेअर शाळांनी विकत घेतलेली आहेत, ती प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह TV बऱ्याच शाळांनी बसवलेले आहेत आणि मग त्याच्यावरती ते सॉफ्टवेअर डाउनलोड अपलोड केलेलं आहे आणि मग त्याच्या मदतीने शिक्षकांनी ते शिकवावं, म्हणजे दृकश्राव्य माध्यमाचं स्वरूप त्याला यावं म्हणून ते केलेलं आहे. पण ह्याचाही काही वेळेला त्रास कसा होतो? तर मुलं सिनेमा बघावा तसं ते बघतात. म्हणजे पूर्वी काय होतं की हृदयाचं मॉडेल असायचं शिक्षकाच्या हातात,
1: बरोबर,
0: मग त्याला डावी बाजू हृदयाची, उजवी बाजू हृदयाची, शुद्ध रक्तवाहिनी, अशुद्ध रक्तवाहिनी,

0: मग हृदयाला हवे ऑक्सिजनचा पुरवठा कुठून होतो, कशा मुख्य शिरा असतात आणि त्या ऑक्सिजन मग शरीरभर पसरवतात, त्या मॉडेलच्या सहाय्याने पण उत्तम समजत होतं आपल्याला. आता तेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कसं रक्त शरीरभर फिरतं हे दाखवलं जातं. मुलं ते बघतात, पण त्याच्यात मग डावी जवनिका कुठली आणि उजवी जवनिका कुठली आणि नीला रोहिणी ह्या कुठल्या, हे काही ते माध्यम शिकवत नाही की जे परीक्षेत विचारलं जातं. म्हणजे ह्याचा उत्तम बॅलन्स शिक्षकांनी सांभाळला पाहिजे की कुठे आपण दृकश्राव्य माध्यम वापरायचं आणि कुठे खडूफळ्याचा आधार घ्यायचा. मग इतक्या सोयी जर उपलब्ध आहेत तर त्याचा सर्वांगीण वापर शिक्षकांनी पण वर्गात करावा. मुलं तोंडी सगळं सांगतात, बरेच पालक सांगतात येऊन की आमचं मूल सगळ्याची उत्तरं देतं हो, पण त्याला मार्क कमी पडतात कारण त्याचा लिहिण्याचा वेग कमी पडतो, कारण रायटिंग प्रॅक्टिसच आता मॉडर्न युगामध्ये गेलेली आहे. त्याचा लिहिण्याचा वेग वाढणं, त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे ना लिहिण्याची, ती देणं हे अगदी पहिलीपासून ही प्रक्रिया सुरू होते की रायटिंग प्रॅक्टिस मुलाला देणं. आता जर तुम्ही पहिलीचं पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये सुरुवात मुळाक्षरांनी होत नाही. पूर्वी व्हायची, पहिलीत गेल्यावर अक्षरं शिकायची. बालवाड्या आल्यानंतर बालवाडीच्या टेक्निकमध्ये असं होतं की मुलांचे मस्क्युलर स्किल्स सगळे तयार करा, त्यांना काहीही लिहायला लावू नका. पण आता हे चालणार नाही, हे आता कालबाह्य आहे. हे का करावं लागलं कालबाह्य? यंत्रयुग आलं. यंत्रयुग म्हणजे कारखान्यातलं नाही, मोबाईल आले, त्याच्यामध्ये मुलं काहीतरी अक्षरं बघून टाईप करतायत, छोटी छोटी मुलंसुद्धा, त्यामुळे त्यांना जुजबी अक्षर ओळख आहे. इंग्लिश येत नाही, पण मराठी शब्दांचं उत्तम इंग्लिश स्पेलिंग करून मेसेज करतात. हा खेळ आहे मुलांचा की शिक्षक बोलतायत ना वर्गात मराठीत, ते इंग्लिशमधून लिहून घ्यायचं, म्हणजे इकडे लक्ष द्या असं, तर इकडेचं स्पेलिंग करतात, लक्ष LAKSHA द्या, DYA असं. अशा प्रकारे यंत्राचा वापराचे फायदे आणि तोटे दोन्ही आपल्याला दिसतात. त्याचं बॅलन्स सांभाळणं ही शिक्षक पालक यांची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी पालकांनी शाळेत आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकांना वेळ हा मुलासाठी द्यायलाच हवा. काही असलं तरी
1: पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा, हे अगदी खरं आहे. पण मी मगाशी तुम्हाला जसं म्हटलं की स्क्रीनिंग टाईम आज वाढतंय, मोबाईल, AI, इंटरनेट, हे तुम्ही जे बोललात आत्ता सांगितलं हे शाळेत शिकवण्याचं झालं, पण घरी गेल्यानंतर सुद्धा मुलं बराच वेळ मोबाईलमध्ये असतात. बरेच वेळा असं असतं की शाळेचा अभ्यास मोबाईलवर येतो, मग आम्ही तो अभ्यास करतोय. हा स्क्रीन टाईम कुठेतरी वाढताना आज दिसतोय, याच्याविषयी काय सांगाल?
0: मधल्या करोनाच्या काळात हे खूप वाढलं. मग अभ्यास तेव्हापासून मोबाईलवर यायला लागला. त्या काळात अँड्रॉइड मोबाईलचा खप पण प्रचंड वाढला. म्हणजे ज्यांची ऐपत नव्हती, ज्या पालकांची, त्यांची शाळेतनं अभ्यास येतो ना, मग ते घ्या नको असं म्हणून लोकांनी हप्त्यांनी अँड्रॉइड मोबाईल आपल्या मुलांसाठी विकत घेतले. आणि आता ती सवय झाली. आता ते बंद करायला पाहिजे खरं. काही शाळांनी बंद केलं.
1: बोपर्डीकर मॅडम ह्या स्वतः शिक्षिका होत्या. 28 वर्ष त्यांनी शाळेत शिकवलंय, त्यामुळे त्यांचा अनुभवही खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांनी मुलाखतीत आपल्याला शिक्षकांनी काय केलं पाहिजे, पालकांनी काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, जेणेकरून पालकांचा आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये संवाद होईल, मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल, ह्यासाठी शिक्षकांनी सुद्धा काही काय केलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं. मॅडम, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना, शिक्षण हे आज गरजेचं आहे, मग ते तुम्ही कुठल्याही गोष्टीचं घ्या. तुम्हाला जर उद्या चांगलं नागरिक म्हणून जगायचं असेल तर तुमच्याकडे शिक्षण हवं, कुठली नाही कुठली कला हवी ती तुम्हाला जगायला शिकवेल. तुमचा 28 वर्षांचा शिक्षक म्हणूनचा अनुभव, मुलांना चांगलं नागरिक घडवण्याचं काम जसं पालकांचं आहे तसंच शिक्षकांचंही आहे.
0: नक्की
1: उद्याचे चांगले नागरिक घडवायचे पालकांना, विद्यार्थ्यांनासुद्धा तुम्हाला चांगलं घडायचं आहे, काय संदेश द्याल?
0: आपल्याला चांगलं व्हायचं आहे हे प्रत्येकाला माहीत असतं. म्हणजे अगदी हायरार्की बघितली तर शेवटचा वर्ग जो टक्केवारीचा असतो ना, त्यातल्यासुद्धा प्रत्येक मुलाला वाटत असतं की माझा पण पहिला नंबर आल्याबद्दल कधीतरी सत्कार व्हावा. हे पालकांनी मुलांना सांगावं की तुला तिथे पोचायचं आहे, देर इज ऑलवेज अ प्लेस ॲट द टॉप. आणि मुलांच्यासाठी म्हणून काहीतरी खास आपण करतो आहोत याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी. मुलांना पण असं घडवलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे.

असं की हे पूर्ण झालं तर तुला तुझा हा फायदा होईल, तर मी तुला चॉकलेट देईन नाही. चॉईस इज युअर्स. म्हणजे पूर्वी म्हणत की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी त्यांनी प्यायचं आहे. आपल्याला आताच्या घोड्याला पाणी प्यायला उद्युक्त करायचं आहे. पी रे बाबा असं म्हणणं भाग आहे, कारण इतकी आकर्षण त्या मुलाच्या भोवती आहेत. त्यामुळे हे अशा प्रकारे राहाडगाडगं चालू राहणार, पण त्याच्यात सतर्कता दोन्ही बाजूनी शिक्षकांची आणि पालकांची आवश्यक आहे. त्यासाठी मी पुन्हा पुन्हा विनंती करेन की शाळेशी कम्युनिकेशन करणं अत्यावश्यक आहे. किंवा मुलांच्या अभ्यासातलं हे काय आमच्या वेळेला नव्हतं, आम्हाला काही हे येत नाही असं म्हणू नका. ते बघा म्हणजे तुम्हाला येणारच. तुम्ही त्या काळातली कठीण डिग्री घेतलेली आहे ना तुमची, मग आता ह्या काळातलं हे सोपं इयत्तांमधलं आहे ते तुम्हाला येणारच. त्याच्यात कधीतरी डोकं घाला तर तुम्हाला येणार. तुम्ही जर असं म्हणा हे मला काय कळत नाही, तर मूल दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतात तू विचारू नको तुला काय समजत नाही. मग आपणच त्याच्यामध्ये अवेअर राहायला पाहिजे की मुलाला जे येतं आहे ते आपल्याला आलंच पाहिजे, येणारच आहे थोडासा प्रयत्न केला की. ते प्रयत्न कुठेतरी कमी पडतात, त्याला वेळही नाही आहे आईकडे, तो तिने काढला पाहिजे, बाबांनी पण काढला पाहिजे. पालक सभांना बोलावतो जेव्हा आम्ही, तेव्हा 90% आया येतात, 10%सुद्धा बाबा नसतात, कारण त्यांना वेळ नसतो. मग आई काय रिकामी आहे का असं विचार असं त्या विचारत नाही. त्या बिचाऱ्या येतात दुपारी 1 लावा 2 लावा, सुट्टीच्या दिवशी लावा, तरी आयाच पालक सभेला येतात. वडील पण आले तर एक वेगळं पर्स्पेक्टिव त्या मुलाच्या मनात तयार होतं की आज बाबा गेले होते. काही शाळांमध्ये कंपल्शन असतं की आई बाबांनी दोघांनी आलं पाहिजे, त्यामुळे असं कोऑर्डिनेशनचं

0: तयार होतं की आज बाबा गेले होते. काही शाळांमध्ये कंपल्शन असतं की आई बाबांनी दोघांनी आलं पाहिजे. त्यामुळे असं कोऑर्डिनेशनचं काम आहे हे, ते परस्पर सामंजस्याने केलं पाहिजे. शिक्षकांची भूमिकेचा जर विचार केला तर शिक्षकाची मुळात आपल्या विषयाची तयारी उत्तम पाहिजे. त्या विषयाच्या तयारीच्या आजूबाजूचं पण सगळं त्याला माहीत पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ AI, पण आपण मोबाईल बघतो, फेसबुक बघतो, फेसबुकवरती समजा आपण एखाद्या निसर्ग दृश्य बघितली सारखी आणि त्याला लाईक केलं तर एका पाठोपाठ एक निसर्ग दृश्य तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. किंवा हे हत्तींच्या क्लिप्स असतात, त्या त्याला तुम्ही लाईक केलं तर तुम्हाला पाठोपाठ हत्तींच्या किंवा अन्य प्राण्यांच्या क्लिप्स येतात. दिस इज AI. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही तुमचं लायकिंग AI ओळखतं आणि तुम्हाला ते पाठवतं. आपण म्हणतो मला माहीत नाही, पण ते रोज आपल्या दारापर्यंत आता येऊन पोचलं आहे. मुलं आणखीन पुढे गेली आहेत AIच्या, की होमवर्क दिलं की ती AIलाच ऑर्डर करतात, मला निबंध लिहून दे, आणि तो निबंध शिक्षिकेला आणून दाखवतात. शिक्षिकेला समजलं पाहिजे की हा निबंध मुलाचा नाही आहे, AI प्रणीत आहे. कारण AIचा अल्गोरिदम शेवटी माणसंच लिहित आहेत. आणि त्याच्यात दोन प्रकार आहेत, एक अल्गोरिदम आणि एक मशीन लर्निंग. मशीन लर्निंगमध्ये लिमिटेड साठा आहे आणि अल्गोरिदम अनलिमिटेड आहे. ते कालांतराने माणसावर सुद्धा आक्रमण करील अशी भीती आहे. त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढवला पाहिजे. आपण अजाणतेपणी बघत असतो सगळ्या गोष्टी, पण त्याच्यातलं टेक्निक आणि सायन्स जाणून घेतलं तर हे काय आम्हाला येणार नाही बा असं म्हणण्याची वेळ येणार नाही. शेवटी ह्या सगळ्या शिक्षणातून, शाळेत पाठवण्यातून, सामाजिक आंतरक्रियातून एक चांगला माणूस आणि चांगलं नागरिक बनणं हे गरजेचं आहे. आता नवीन अभ्यासक्रमाची जी सगळी प्रणाली आलेली आहे त्याच्यात त्यांनी बालवाडीपासून राष्ट्रप्रेम, देशभक्ती, आपल्या राष्ट्रगीताबद्दलचा आदर, राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर हा अगदी लहान वयापासून निर्माण करा असं सांगितलेलं आहे. ते रुजवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करायची असते, की शपथ द्यायची मुलांना. छोट्या मुलांना चालतं ते, त्यांची मनं तेवढी नाजूक असतात, की मी रस्त्यात थुंकणार नाही, मी शिवी देणार नाही. त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक काही चांगल्या गोष्टी वाचायला दिल्या पाहिजेत, चांगली पुस्तकं वाचायला शिकवली पाहिजेत, वाचनाचा नाद लावला पाहिजे, की जेणेकरून मूल स्वतःत रमेल, एका जागी बसेल, काहीतरी विचार करील आणि त्यातून आपोआपच चांगले संस्कार घडतील आणि त्याच्या एकंदर प्रोग्रेसला मदत होईल, अष्टपैलू व्यक्तिमत्व बनायला मदत होईल.
1: श्रोते हो, आपण नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षण क्षेत्र, मुलं, पालक यांच्यामधला संवाद, तिथपासून अगदी देशाचे नागरिक इथपर्यंतचा प्रवास केला. हा टप्पा बोपर्डीकर मॅडमनी आपल्यापुढे अतिशय सोप्या भाषेत विशद केला. बालवाडीत गेलेलं मूल जेव्हा त्याचं शिक्षणिक पूर्ण होऊन जेव्हा ते नागरिक होईल, ही सगळी प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये त्याला पालकांनी, समाजाने, शिक्षकांनी, सगळ्यांनी जेव्हा मदत केलेली असते, त्याच्यावर चांगले संस्कार केलेले असतात, तेव्हा तो एक देशाचा एक चांगला नागरिक म्हणून पुढे येतो. ही इन्स्टंट होणारी गोष्ट नाही आहे, ही प्रोसेस आहे, ती हळूहळू होते आणि त्यामध्ये पालकांचं आणि शिक्षकांचं योगदान हे खूप मोठं आहे. त्यामुळे या विषयाकडे बघताना आपणही अतिशय प्रेमाने बघितलं पाहिजे आणि आपला विद्यार्थी, आपलं मूल चांगलं नागरिक कसं घडेल यासाठी प्रत्येकानंच प्रयत्न केला पाहिजे. बोपर्डीकर मॅडम, आज तुम्ही इथे आलात, नवीन शैक्षणिक धोरणाने झालेले बदल ते कसे स्वीकारले जात आहेत, कसे स्वीकारले पाहिजेत याविषयीची अतिशय सोप्या शब्दात छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. आकाशवाणी परिवाराच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास. याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
2: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचेत.
1: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षक पालक विद्यार्थी सहभागाचं महत्त्व याविषयी दाक्षायणी बोपर्डीकर यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा

0: श्रोतेहो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यातल्या सामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
3: आकाशवाणी से ही रत्नागिरी केंद्र है. श्रोते हो, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झालेला रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवालानुसार आज सकाळी 8 वाजता नोंदलेलं नदी पातळी अहवालाचा आहे. खेड भरणे पूल जगबुडी नदी इशारा पातळी 5 मीटरची आहे. सध्याची पातळी 5.50 मीटर इतकी आहे. इशारा पातळीच्या वरून जगबुडी नदी वाहत आहे. तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यावी.

0: महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही रचना होती फ. मो. शिंदे यांची. संगीत बाळ पलसुले यांचं. चित्रपट निखारे.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय माणके यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती. वंदना विटणकर यांची, संगीत अशोक पत्की यांचं, चित्रपट अर्धांगी. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेसजवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की

उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातली ही रचना होती शांता शेळके यांची, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली. ही रचना होती जगा वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातली.

0: घर दोघांचे, घरकुल पाखरांचे, चोराच्या मनात चांदणं या चित्रपटातले हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. या रचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
2: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचेत.
1: तेव्हा श्रोतेहो नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR

0: या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
2: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
0: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजे 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: श्रोते, आता थोड्याच वेळात प्रसारित करतोय NCERT यांचा कार्यक्रम उमंग या जाहिरात विरामानंतर.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

0: नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोतेहो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तसंच बुद्धिबळाच्या पटावर याविषयी भाग्यश्री ढिपसे यांची मुलाखत आपण ऐकाल. 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मनीषा कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग प्रसारित होईल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, यावर्षी उन्हाळ्याने कहर केला आणि पावसानेही दडी मारली होती, पण गेले 4-5 दिवस आपल्याकडे पाऊस चांगलाच पडतोय आणि त्यामुळे आपल्यालाही थंडगार वातावरणाचा आनंद घेता येतोय. आषाढातला कोसळणारा पाऊस कोकणाला नवीन नाही, अशातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी पंढरपूरची वारीही सुरू आहे. अशा या आल्हाददायक वातावरणात पाऊस गाणी हवीतच. कार्यक्रमाची सुरुवात करूया चराचरात व्यापून राहिलेल्या मातेच्या गीतानं.

मुकेश यांच्या स्वरातली ही रचना होती भरत व्यास यांची. संगीत श्रीकांत तेलंग यांचं. चित्रपट संतोषी माकी महिमा.

बरसात की रात या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सुमन कल्याणपूर आणि कमल बारोट यांनी. साहिर यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं रोशन यांनी.

0: प्रायश्चित या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, पाऊस हा शब्द जरी नुसता उच्चारला ना तरीसुद्धा आपल्या आठवणी जाग्या होतात. पाऊस डोळ्यातून झरणारा असू दे किंवा आकाशातून पडणारा असू दे किंवा इंदिरा संतांच्या कवितेतला पाऊस असू दे, त्या म्हणतात नको नको रे पावसा, नको नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली, नको नाचू तडतडा असा कौलांबरनं, तांब सतेली पातेली आणि भांडी आणू भांडी मी कोठून, नको करू झुंबाझुंबी, नको करू झुंबाझुंबी माझी नाजूक वेलणं, नको टाकू फुलं माळं अशा मातीत लोटून. खरंच श्रोते हो, पाऊस म्हटलं की अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात दाटून येतात आणि हे गाणं हमखास म्हटलं जातं. ऐकूया.
1: ओ, ओ, ठंडे ठंडे पाणी से ना.

0: लगता है कोई आया।
1: अरे कह दो के आ रहे हैं साहब, नहा रहे हैं।

महेंद्र कपूर, आशा भोसले आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातली ही रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत रवींद्र जैन यांचं आणि चित्रपट पती पत्नी और वो। श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर मी जे गीत ऐकवणार आहे ते आहे 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं। या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विदू विनोद चोप्रा यांचं, कथा संजय लीला भन्साली यांची होती आणि यामध्ये प्रमुख कलाकार होते अनिल कपूर, मनीषा कोयराला, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, डॅनी डेंजप्पा आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका होत्या। आणि या चित्रपटाला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून जॅकी श्रॉफ यांना, सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक राहुलदेव बर्मन यांना, सर्वोत्तम गीतकार जावेद अख्तर, सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक कुमार सानू आणि सर्वोत्तम महिला पार्श्वगायक कविता कृष्णमूर्ती यांना त्यावर्षीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले। ऐकूया या चित्रपटातलं छानसं गाणं।

कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातली ही रचना होती जावेद अख्तर यांची, संगीत राहुलदेव बर्मन यांचं, चित्रपट अर्थातच 1942 अ लव्ह स्टोरी.

0: श्रोते हो, हे छोटंसंच पण पारंपरिक गाणं होतं गाईड या चित्रपटातलं. स्वर आणि संगीत एस डी बर्मन यांचा होता.
1: बोल सहेली बोल, तू भेद जिया के खोल, वनघट पे परदेसी आया, गोरी ने घूंघट सरकाया,

लता मंगेशकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातली ही रचना होती आनंद बक्षी यांची. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. चित्रपट क्षत्रिय.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचेत.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आशा भोसले यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती अब्दुल्लाह या चित्रपटातली. श्रोते हो, बहिणाबाई पावसाबद्दल म्हणतात, आला पह्याला पाऊस शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमल माझं मन गेलं भरी, आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आली ढगांची दाटी, आभाळाच्या ओटीत जशी चंद्राची गोटी, पडलं आलं पाणी झाली माती ओली चिंब, आता पिकांच्या उमेदी कैसी धरली रेडिंब, नांगरुनी शेत आता घालावी रे साद, नांगरुनी शेत आता घालावी रे साद, आली पावसाची माय जशी माहेरची याद.

बरसात की एक रात या चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीत आर डी बर्मन यांचं आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात शेवटी ऐकवते आहे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं गीत.

किशोर कुमार यांनी गायलेलं चलती का नाम गाडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मजरूह यांच्या गीताला संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. श्रोते हो, पावसाचं आणि प्रेमाचं एक अतूट नातं असतं. दाटून आलं खूप की दोघांनाही बरसावं वाटतं. श्रोते हो, आजचा दिवस आनंदाचा जाओ या सदिच्छेसह मी पूर्वा खालगावकर आता या कार्यक्रमापुरता आपला निरोप घेते. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्या आवडीचं गाणं देखील कळवा.

0: प्रत्येक माणसाला बँकिंग असेल, कर्ज असेल किंवा विमा असेल, सामाजिक सुरक्षा योजना असतील, अशा पद्धतीच्या अनेक लाभांसाठी जो उपक्रम आपण राबवला जातो त्याला आर्थिक समावेशन असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
1: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या प्रातकालीन सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खळगावकर आता आपला निरोप घेते. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांकरता विशेष कार्यक्रम.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, गुरुवारी 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता याविषयी यशवंत बर्वे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरता या दोन गोष्टी तसं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. आर्थिक समावेशन याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याचा सामाजिक स्तर कुठला असेल, आर्थिक स्तर कुठला असेल, या गोष्टींचा विचार न करता अत्यंत सामान्यतल्या सामान्य कुटुंबातील

मैत्रिणींनो आणि श्रोते हो, माझा दीप्ती आंबेकरचा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुद्धिबळाच्या पटावर ही महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. तर सर्वप्रथम आपण ऐकूया बुद्धिबळाच्या पटावर.

नमस्कार श्रोते हो, बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णय क्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून

0: आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय.
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्याला बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्यामुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बरं का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडंसं बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम्स, त्यांना बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत, आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं, कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. त्या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्या कारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्यावरती त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढं पुरतंच ते मर्यादित राहिलं नाही, त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ, मी धरून मी घरात सगळ्यात धाकते. तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्या कारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण ना खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण चांगलीच असल्या कारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
0: अच्छा.
1: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले, आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होते आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता, कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल्ड नव्हते, पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी ह्या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता की काही असा विचार.

0: म्हणजे ते चेसचं करिअर हे गृहित धरल्यासारखं झालं. अर्थात त्यावेळेची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती, कारण बुद्धिबळ या खेळाला अजूनही तेवढी मान्यता नव्हती.
1: बरोबर बरोबर.
0: तर अशा प्रकारे माझी खेळाकडं म्हणजे मी ओढले गेले आणि खेळत राहिले.
1: किती छान. आणि मग

0: नव्हता. दुसऱ्या देशात माझी पहिली स्पर्धा माल्टा होती 1980 मध्ये. मी माल्टाला चेस ऑलिम्पियड करता सिलेक्ट झाले होते. तर ती पहिली स्पर्धा, ते पहिलं गाव, तिकडे भाषेची वेगळी भाषा बोलली जायची, इंग्लिश पण बोलली जायची नाही. तर हा सगळा नौखा आणि अतिशय चॅलेंजिंग अनुभव होता असं मी म्हणेन की ज्याच्या आव्हानात्मक ते तुम्हाला नवीन नवीन खर्चानं भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवतं.
1: जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर गेलात, भारतासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात, तर
0: अनुभव होता असं मी म्हणेन की ज्याच्या आव्हानात्मक ते तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि नवीन नवीन अनुभव येतात.
1: अगदी खरं आहे. आणि त्यावेळेला या स्पर्धेमध्ये, बुद्धिबळामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नव्हतं आताच्या तुलनेमध्ये, काय सांगाल आपण?

0: की ज्ञान मिळवायचं. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळं बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे. कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात. कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत. अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा पण अभ्यास करायला लागतो. आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्या मुळेच बॅग भरती भरलेली असायची. कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता. आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला. म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता. आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला एक तासाचाच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले एक मिनिटापासून तीन मिनिटं पाच मिनिटं काहीही गेम खेळू शकता. आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमचे करमणूक पण होते.
1: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात. एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले, कारण आता युरोपमध्ये थोडीतरी भारतीयांच्या विषयी माहिती होती. पण जेव्हा मी पोलंडला 1985 मध्ये खेळायला गेले, 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची. कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा. टाकेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं, तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखूण वगैरे आहे का. किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय. आणि ऍज अ चेस प्लेईंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती. पण आज आपल्या भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात. त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 साली मी आणि प्रवीण, ग्रँडमास्टर प्रवीण, आम्ही लंडन मध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील, तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली होती फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली. आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
1: खूपच छान, खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण. सध्या सगळीकडे असं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय. कारण
0: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात, म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली.
1: हो,
0: कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन की तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा. नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते. कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता. दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण, एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं, ती वृत्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्पर

0: एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यांना तीन मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं. एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळेचं चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होते. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटते की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात. जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
1: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा ह्या सगळ्या
0: गोष्टी. मला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय.
1: खरंय खरंय.
0: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात. म्हणजे भले सुडोकू असो, शब्द कोड असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
1: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे. तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळ बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही. तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेमध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज. त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचे. तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यायाम करतात म्हणजे बुद्धिबळाकरताच पूरक असं नाही पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, योगा मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता. आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
1: अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे. पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिक दृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिक दृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरती जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते. तर चांगली विश्रांती असणं होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल. आणि कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता तर पॅनिक होता का म्हणे. कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात. तर समजा एखाद्या खेळी करता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळात तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक अजून एक फायदा मला दिसून येतोय.
1: हल्ली हातचालकी सारखे प्रसंग घडताना दिसतात. इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो. काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
0: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी. कारण पूर्वीच्या काळी इंजिन

0: वगैरे नव्हतं आणि आता काय झालंय चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज अनुभवू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळे काय झालं ते सांगते. तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्या बरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाईये. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामाने, इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स को पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेनचा सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण टिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लीडिंग होते, म्हणजे त्यांचा स्कोर चांगला होता, ते टॉपवर होते. त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला, आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मुला पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता. आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता, आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नौका खेळाडू. आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते. गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेली आणि त्याची तपासणी केली तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतो, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठेतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन, आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव गेस केली, म्हणजे ऑपोनंटनं काय मूव केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा तीन वेळा टॅप करायचा पाय. आणि मग त्यावरून तो त्या मूला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव करायचा. तर हे निदर्शनात आलं आणि त्यानं त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेस मधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉईंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडू खेळाडूच नव्हता, पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं. तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठली गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या गोष्टी स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाईये. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंगचं प्रमाणही नव्हतं.
1: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झालेत असं मी म्हणता येणार नाही. आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते.

0: आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक निवड, म्हणजे पूर्वी चेस प्लेईंग एज म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं, म्हणजे साधारणपणे 22-23 वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू परिपक्व खेळाडू बनवू शकत होतात. पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे, कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं 5-6 वर्षी खेळायला शिकतात आणि 5-6 वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात आणि अशा पद्धतीने ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात. तेव्हा ते 14-15 वर्ष एक चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की गोकेश, लोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यानं 20 वर्षाच्या आधी 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा, अर्जुन इरगेसी, आपल्याकडे खेळाडूंची अशी रांग आहे पण ही मुलं एका दिवसात तयार झालेले नाहीत, ही 5-6 वर्षापासून खेळतात.
1: खरंय, मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे, म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय, तुमचे काय विकनेसेस आहेत, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळा जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही. आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही हे स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं, म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय, ती उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. भाग्यश्रीताई, तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघेही जण एकाच क्षेत्रामध्ये आहात तर कसा फायदा होतो? आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं, एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: ऍक्च्युली आम्ही दोघेही खेळाडू असल्याकारणाने आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो. नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो, कारण तेही बुद्धिबळ खेळतात मी बुद्धिबळ खेळतात तर आम्ही चर्चा करतो, अनालिसिस करतो आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा. आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची जाणीव बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही. आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो, सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं, जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतं, पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो, समजू शकलो आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं.
1: अरे वा, खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं, आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथमध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं, तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे अभ्यास, कारण अभ्यास हा फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्ट साठी नाही, त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते. तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे आणि

0: जास्तीत जास्त मिळते त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच, आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रेताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.
2: श्रोते हो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे यूथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे या सर्वांशी मुलांची दोस्ती होत जाते. प्रत्येक वयोगटाला हा खेळ भुरळ पाडत जातो. श्रोते हो, आत्ताच आपल्याला बुद्धिबळ या खेळाविषयी महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर भाग्यश्री ठिपसे यांनी खूपच सुंदर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत घेतली होती मधुलिका नेरूरकर यांनी.

रसिक हो, मनुष्याला जसा शरीराचा व्यायाम गरजेचा तसाच मनाचाही व्यायाम तितकाच महत्वाचा. मनाच्या नियमित व्यायामाने कदाचित विस्मरणाच्या आजाराची शक्यता कमी होऊ शकते. तर अशा या स्मृतींना जपणे, सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ किंवा स्मरणशक्तीसारखे असे खेळ खेळणे हे उत्तम पर्याय आपल्यापुढे आहेतच. तर अशा या स्मृतीवर्धन मालिकेचा पहिला भाग आज आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या भागात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकांपैकी पहिला भाग, अलकनंदा पाध्ये यांची घेतलेली मुलाखत नेहा खरे यांनी.

0: श्रोत्या नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर खरं तर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरईबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आयपीएचचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईन सुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत. अलकनंदा ताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आयपीएचचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतीवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पनेअंतर्गत. तर स्मृतीवर्धन म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती द्या.
1: आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे ना. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही आता प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.
0: अगदी खरंय.
1: तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतात, जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? आणि नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना, आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतार वयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा हा, की आता आपल्या कानाची श्रवण शक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधूदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो, दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेस की
0: हो ना.
1: त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे. आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्या पुढे आणखीन विचार केला तर कंबरदुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबर पट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय, अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये हा, पण वाढत्या वयानुसार आपले हात पाय ज्याप्रमाणे थकताय तसं मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्त पुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद म्हणजे कोऑर्डिनेशन, या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो. की त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते.
0: म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे, विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत.
1: हो हो ना.
0: आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हा,

0: की आता तुम्ही म्हणाला तसं याच्यावरनं सांगते. आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो, घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही कोण बरं, असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत हमखास होणारी गोष्ट म्हणजे की आपण ओट्यापासून फ्रीज पर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला फ्रीजमधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे. हा बहुतेक सगळ्यांची जी अडचण असते. आता अर्थात ही झाली वांगी दाखल, दोन उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का, म्हणजे घाबरायचं कारण नाही. तसं अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही एरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात, त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळ मानाने सर्वसाधारण विस्मरण असं म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं. हा पण समजा हा आता की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते आणि परत हे वारंवार जर मी करत असेल किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कुणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिममध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतिवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात.
1: वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम, बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं अशा प्रकारचा उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतीवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदाताई, तुम्ही आत्ताही छान पार्श्वभूमी सांगितलीत या स्मृतीवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली?
0: याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागेल. त्या काळच्या नुसत्या आठवणीने सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहरे येतात.
1: खरे
0: अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते एक दुःस्वप्न असं होतं, नाही का? तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने आणि त्यात पुन्हा विलगीकरण असलं तर माणसं मानसिक दृष्ट्या खूप खचली होती. मग बाहेरच्या जगाशी तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? फक्त टीव्ही आणि हातातला मोबाईल आणि त्यावरचं व्हॉट्सअप.
1: रेडिओ सुद्धा होता आमचा.
0: हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावरून या व्हॉट्सअप आणि ह्याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळ असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सअपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा वर्षा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सअप मेमरी ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुपमधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालंय, म्हणजे मेगा मेमरी क्लब मध्ये बरं का.
1: अरे वा.
0: मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसांनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा.
1: अच्छा.
0: तर आणि त्यासाठी सहकार्य करायची

0: तयारीसुद्धा दाखवली. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय, तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु मेंटॉर सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घालवतात याचा सर्व्हे केला होता आणि त्यातून ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का? तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH च्या अंतर्गत जानेवारी 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता. जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला ओरिगामी संगीत इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्य सुद्धा अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सअप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे, म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतीवर्धन. मग हसत खेळत त्या स्मृतीवर्धनच्या सत्राद्वारे मग मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली.
1: तर अलकनंदाताई, तुम्ही आत्ता ह्या स्मृतीवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला

0: स्मृतिवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी तेच थांबूया. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला मेंदूसाठीच्या व्यायामाची माहिती देणाऱ्या स्मृतिवर्धन या चार भागांच्या मालिकेतील पहिला भाग. या भागात अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत घेतली होती नेहा खरे यांनी.

मैत्रिणींनो, आज सादर झालेल्या कार्यक्रमांच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि त्यांच्यासोबत माझ्या सहकारी अक्षया, मधुलिका, चेतना आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. आपला दिवस सुंदर जाऊ.

रंजन मराठे यांनी गायलेलं मल्लिका अमर शेख यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं आणि मुक्ता चित्रपटातलं हे गीत होतं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मुक्ता चित्रपटातलं हे गीत होतं. संगीतकार आनंद मोडक आणि गीतरचना होती नाधोम महानोर यांची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: मुक्ता चित्रपटातलं नाधूम महानोर यांचं गीत आपण ऐकलं. रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलं होतं. संगीतकार आनंद मोडक. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

एक वाजून 30 मिनिटांनी आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांचा अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित। CJPच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला। इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला। गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं। या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या 1 मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे। राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला। सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता। लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला। संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली। मान्सून असो वा मान्सून अधिवेशन, सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते। गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे। इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत। अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले।
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा। पेट्रोल, डीजल, LPG, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे। उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा।
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं। राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला। या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात

सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. हॉर्मुझच्या समुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग 9व्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये हॉर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहरीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या हॉर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली 3 क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं. मात्र चौथं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रुमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्झानोवस्का दावकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोसोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 1 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 ठार झाले. विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत.

0: करा. विरूळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला रस्त्यावरून चालणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी बीईएसटी बस दुभाजकाला आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9 दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 मृत्यू 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील दत्त मंदिर परिसरात लागलेल्या भीषण आगीत 3 कुटुंबांच्या घरांचे आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. आगीत महत्वाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि अन्य मालमत्ता जळून खाक झाली असून बाधित कुटुंबांना मदतीची मागणी करण्यात येत आहे. नीट पुनर्परीक्षा भंडारा जिल्ह्यातील 4 केंद्रांवर शांततेत पार पडली. 1879 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 साठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 218.18 कोटी रुपयांची रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. साकोलीच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या T27 वाघिणीला वन विभागानं उमरझरी परिसरात जेरबंद केले आहे. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला वन विभागानं यशस्वीपणे पकडले आहे. या वाघामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वन विभागानं रात्री रेस्क्यू करून वाघाला जेरबंद केले. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी यांच्यावर कर्तव्यावर असताना कृषी सेवकानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गोंदिया विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्यावरील 2016 हल्ला प्रकरणी गोंदिया जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 2 आरोपींना प्रत्येकी 5 कारावासाची आणि 50,000 दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्य 4 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी दिले आहेत. तसंच सुरू असलेल्या खोदकामातील खड्डे 15 बुजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या 5 सायकलपटूंनी 6 8 प्रवास करून पंढरपूर वारी पूर्ण केली. गोंदियात परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कराचा भरणा वेळेत न केल्यामुळे गोंदिया तालुक्यातील नंगपुरा मुर्री ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यपदासाठी अपात्र घोषित केले आहे. नीट आणि TET पेपर फुटीच्या निषेधार्थ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली NSUI गोंदियात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपास अर्थात LHS स्थानिक नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शेकडो नागरिकांनी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढत LHS नको ROB हवा अशा घोषणा दिल्या. नागरिकांनी रेल्वे अंडरपास ऐवजी रेल्वे उड्डाणपूल अर्थात ROB उभारण्याची मागणी करत उपविभागीय अधिकारी यांना

0: यांना निवेदन सादर केले. अंडरपासमुळे भविष्यात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. हातात फलक आणि बॅनर घेऊन भीमनगर परिसरातील शेकडो नागरिक प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी दाखल झाले. परिसराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाहतूक लक्षात घेता रेल्वे उड्डाणपूल हाच कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपासला विरोध करत नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलाची मागणी करीत मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. आमगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 3 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक केली असून 2.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोंदिया शहरातील एका खासगी कोचिंग क्लासवर जीएसटी विभागाने छापा टाकून आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. नागपूर येथील जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोचिंग क्लासमध्ये दाखल झाले आणि आर्थिक व्यवहारांसह जीएसटीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार जीएसटी भरण्यात अनियमितता आढळल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गोंदियातील स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय हिमालयन विनर ठरलेल्या अंश रहांग गडालेचा विशेष गौरव करण्यात आला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश बोटघरे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत.

अपर्णा बेवलकर यांनी गायलेलं हे गीत शेखर बेवलकर यांचं होतं. संगीतकार प्रशांत कदम. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाथा या मालेत ऐकूया संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख.
1: संत ज्ञानेश्वर हे मराठी संत परंपरेतील एक असाधारण व्यक्तिमत्व असून त्यांनी मराठी भाषा, साहित्य, तत्वज्ञान आणि अध्यात्म यांना आगळं वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं. त्यांच्या लेखनातून भक्ती, ज्ञान, कर्म, योग, समता, विश्वबंधुत्व आणि वैश्विक मानवव्याचा संदेश प्रकट होतो. याच कारणास्तव संत ज्ञानेश्वर हे केवळ संत किंवा कवी नसून समाज प्रबोधन करणारे महान तत्वज्ञ, विचारवंत आणि लोकशिक्षक म्हणून आपल्या मनात वसले आहेत. त्या काळात संस्कृत ही ज्ञानभाषा असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला धार्मिक आणि तात्विक ज्ञानापासून वंचित राहावं लागत होतं. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके असं म्हणत मराठीतून ग्रंथरचना करून परंपरागत ज्ञान लोकाभिमुख केलं. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा श्रीमद भगवद्गीतेवरील मराठीतून लिहिलेला पहिला टीकाग्रंथ होय. संस्कृत भाषेत बंदिस्त असलेलं गुह्य ज्ञान त्यांनी मराठी भाषेत आणून मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्यात अधिकच भर घातली. भगवद्गीतेतील गुह्य तत्वज्ञान ओविबद्ध शैलीत अत्यंत सोप्या, रसाळ आणि काव्यमय भाषेत मांडल्यामुळे त्यातील उपमा, रूपकं, दृष्टांत, निसर्गचित्र आणि लोकजीवनातील उदाहरणांमुळे ज्ञानेश्वरी सामान्य माणसालाही अगदी सहज समजते. ज्ञानेश्वरीसोबतच त्यांनी लिहिलेले अभंग, विरहिण्या, अमृतानुभव यासारख्या ग्रंथांमधून भक्ती, वैराग्य, ईश्वर प्रेम आणि वैश्विक मानवव्याचा संदेश दिला आहे. माऊलींच्या अभंगांमधून भावनांची आर्तता, उत्कटता आणि विचारांची प्रगल्भता यांचा सुंदर संगम दिसतो. संपूर्ण विश्वात एकाच चैतन्य तत्वाचा विलास असल्यामुळे भेदाभेद अर्थहीन आहे अशी व्यापक दृष्टी त्यांच्या अभंगातून व्यक्त होते. त्यामुळेच सर्व जात, धर्म, पंथ, उच्च नीच या पलीकडे जाऊन विशाल मानवव्याचा पुरस्कार त्यांच्या अभंगातून पदोपदी जाणवतो. त्यांच्या या अभेद दृष्टीमुळेच वारकरी संप्रदाय दृढ होण्यास, त्याचा विस्तार होण्यास खूप मदत झाली. ज्ञानेश्वरीच्या शेवटी येणारं पसायदान हे केवळ प्रार्थना नसून विश्वशांती, बंधुभाव, सद्भावना आणि मानव कल्याणाचा एक सार्वकालिक जाहीरनामाच आहे. यामध्ये त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या मंगलाची कामना व्यक्त केली आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे अशी प्रार्थना पसायदानातून करून त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समता, मानवता आणि विश्वबंधुत्व यांचं महत्त्व अधोरेखित केलं. आज जगभरात दिसत असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पसायदानातून व्यक्त झालेल्या वैश्विक मूल्यभावाची, व्यापक मानवव्याची जगाला नितांत गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेला ज्ञानाचा प्रकाश दिला, अध्यात्माला लोकाभिमुख केलं आणि मानवतेचा सार्वकालिक संदेश दिला. त्यांच्या लेखनात काव्यसौंदर्य, तत्वज्ञान, भक्ती आणि जीवनदर्शन यांचा अद्वितीय संगम आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर हे केवळ एका कालखंडाचे संत राहिले नाहीत, तर आजही आपण त्यांना माऊली म्हणताना, त्यांचे अभंग ऐकताना आपलं हृदय प्रेमानं भरून येतं.
0: भक्तीगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणाची. आजच्या कृषीवाणीत ऐकूया शेतामध्ये युरियाचा योग्य वापर याविषयीची माहिती. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरियाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. अमोनियम आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर फक्त 2% शेतकरी करतात. युरिया खतामुळे पिकांना नत्राची मात्रा तात्काळ लागू पडते.

लागते. पिकाची वाढ जोमाने होते. पिकांमध्ये हिरवागडद रंग निर्माण होतो. इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत कमी असते. युरिया ठिबकच्या माध्यमातून देता येते. काही प्रमाणात फवारणीद्वारे सुद्धा देता येतं. पिकांना विभागून देणं योग्य असल्यामुळे युरिया खत वापरायला अधिक पसंती दिली जाते. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचं गुणोत्तर हे 4:2:1 इतकं चांगलं समजलं जातं. संतुलित प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश वापर करणं गरजेचं आहे. तृणधान्य पिकांना नत्राची गरज असते. तृणधान्यासाठी 2:1:1 नत्र, स्फुरद, पालाश गुणोत्तर असावं. कडधान्यांसाठी 1:2:1 असं प्रमाण असावं. युरिया हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये 46% अमाईड नत्र असतं. खत पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारं असतं. खत आम्लधर्मीय आहे. युरियामध्ये 20.6% ऑक्सिजन, 20% कार्बन, 60% हायड्रोजन आणि 1-1.5% बाय युरेट हे उपघटक असतात. दमट हवामानात आर्द्रता शोषून घेतल्यामुळे खताचे खडे होतात. अन्य खतात मिसळताना पाणी सुटणार नाही याची काळजी घ्यावी. नत्राचं अमाईड रूपांतर युरिएज विकारामुळे अमोनियात होऊन नंतर ते नायट्रेट स्वरूपात होतं. केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची फक्त शाकीय वाढ होते. रोग किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहतं. पीक लोळतं. पिकांचा कालावधी वाढतो. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जमिनीतील कर्ब, नत्र यांचं गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि तांब या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात तयार होऊन नायट्रोबॅक्टरसारख्या जीवाणूच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. गांडुळांच्या संख्येवर परिणाम होतो. जमिनीच्या जडणघडणीवर परिणाम होतो. युरियाचा अवाजवी वापर टाळण्यासाठी खतं देण्यापूर्वी माती परीक्षण करावं. या अहवालानुसार खतं द्यावीत. नत्रयुक्त खतांचा सेंद्रिय खतांबरोबर वापर करणं गरजेचं आहे. हिरवळीच्या खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खतं पेरणीच्या वेळी फेकून न देता 2 चाडाच्या पाभरीने पेरून द्यावीत. 1 किलो नत्र देण्यासाठी 2.17 किलो युरिया द्यावा. युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना ॲझेटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर जीवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणं याप्रमाणे पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. जीवाणू खताच्या वापरामुळे तृणधान्य, द्विदल पिकं आणि भाजीपाला पिकांमध्ये 15-20% नत्राची बचत होते. भातामध्ये युरिया, DAP ब्रिकेटचा वापर करावा. पाणथळ जमिनीत प्रामुख्याने अमोनियाधारक नत्रयुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे. मंडळी, अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये युरियाचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात शेतामध्ये युरियाचा योग्य वापर याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला अवटू अतिक्रियता किंवा अवटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भुकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतस्त्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जयी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो, तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या स्त्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते. परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
0: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्त्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बरं का? आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही. हं, कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लांबकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या, मार्वेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 होत आहे. थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार, हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग। विलंबित ख्यालाची बंदिश 3 तालात तपन लागी, द्रुत ख्यालही 3 तालातच आहे। अब मोरी बात, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी सुधांशु घारपुरे। मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीषा कुलकर्णी यांचं गायन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची होती. संवादिनीची साथ केली सुधांशू घारपुरे यांनी. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय गायनाचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल्थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताशकंद इथे झालेल्या रसायनशास्त्र आणि

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम

0: आणि लिथ्युआनियात विल्सिनियस इथे झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
1: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्या वेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतं आहे, कारण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे ॲपरेटस वेगळे, त्या सगळ्याला ॲडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालं आहे प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या या परीक्षा होतात, त्यामुळे त्या मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.
0: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथे मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांच्या धडकेत झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजवाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोड यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. CJPच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. यानंतरची प्रसारण सभा संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण अखंड सुरू राहील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. यानंतर 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: लक्ष्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला, त्यामुळे अखेर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार प्रकरणाची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात दिला आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. मोर्चेकरांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या काही सदस्यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांनी सुवर्ण, तर मुंबईची श्रेया मुंदडा हिच्यासह 3 जणांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 443 अंकांची घसरण झाली आणि तो 77,709 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची घसरण नोंदवत 24,239 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

0: मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांनी गायलेलं हिंदीवर यांचं गीत ऐकलं. खुदगर्ज या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं राजेश रोशन यांचं.
1: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
2: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते, त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे आहेत.
1: तेव्हा श्रोतेहो नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं लव या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीताचा आनंद तुम्ही घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं आणि चित्रपट आहे कुरुक्षेत्र.

अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट बेटा. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमात आज तुम्ही ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजतायत. आता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हाय फ्रेंड्स, योगनिशाच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: आषाढाला पाणकळा सृष्टीला

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे इफ सॉन्ग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉन्ग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते

आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्टब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदलला आहे. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

गोष्ट धमालनाम्याची या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांनी. गीतरचना होती सुधीर मोघे यांची आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि चित्रपट तूच माझी राणी.

आणि आता कार्यक्रमात शेवटी शैलेंद्र सिंग आणि अनुराधा यांच्या स्वरातलं नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोते हो, नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातल्या शैलेंद्र सिंग आणि अनुराधा यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अधिकारिणः वचनम् उद्धृत्य निवेदितं यत् बुशेह्र प्रान्तस्य दष्टी मण्डलस्य प्राशासनिक केन्द्रे खोर्मोज नगरे अमेरिकी प्रहारेण बहुषु भागेषु विद्युत् प्रवाहः पूर्णतया अवरुद्धः अभवत्। वृत्तान्तानुसारम् अस्मिन् प्रहार क्षेत्रे इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स इत्यस्य नौसैन्य प्रतिष्ठानानि आसन्। अनेन सैन्य प्रहारेण खोर्मोज नगरस्य कतिपयेषु भागेषु तत्क्षणमेव विद्युत संभरण श्रृंखला बाधिता अभवत्। अपरत्र जॉर्डन देशस्य सर्वकारीय प्रसारण संस्थया सामाजिकान्तर्जालीय पटले निवेदितं यत् तस्य देशस्य वायु प्रतिरक्षा प्रणाल्या ईरान देशात् जॉर्डन भूभागं प्रति प्रक्षिप्तानि त्रीणि क्षेपणास्त्राणि तथैव विनाशितानि। चतुर्थं क्षेपणास्त्रं जॉर्डन देशस्य दक्षिण दूरस्थ क्षेत्रे पतितं, येन कापि जनधनहानिः न जाता। समाचार माध्यमानुसारम् एतानि क्षेपणास्त्राणि जॉर्डन देशस्य दक्षिणतटीय नगरे अकाबा इत्यत्र स्थितान् अमेरिकी विमानस्थानकान् लक्ष्यीकृत्य प्रक्षिप्तानि आसन्। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख उत्तराखंड राज्येषु अतिवृष्टिपरा रक्तवर्णीया संचेतना उद्घोषिता इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजलेत। आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 ऐकाल लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत, तसंच 8:30 संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान रात्री 7:15 एकाल हिंदी सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक, 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम, उद्या मंगळवार दिनांक 21 जुलै 2026। उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणीमध्ये कोंबड्यांमधील विषाणूजन्य आजार याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये मेनोपॉज याविषयीच्या माहितीचा भाग पहिला, सहभागी होतील डॉक्टर ज्योती रोकडे, याचं पुनःप्रसारण 2:05। 6:50 परिसर या कार्यक्रमात इंटीरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी दिलेली माहिती, याचं पुनःप्रसारण 2:10। आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:20 आम्ही सांगू दिनविशेष। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम, 7:45 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम, 8:40 पायीवारी पंढरीची, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सराढी अकलूज इथल्या रिंगण सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल 9:00। 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा कला प्रवास, वैष्णवी जोशी यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल, या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल। दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। ते असे आहेत 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात, लेखन कोमल कुंभार यांचं आणि श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित लाईव्ह डायल इन कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:40 बृहन मुंबई

सकाळचं वार्तापत्र 1:55 ऐसी अक्षरे रसिके आणि 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम यात मकबूल हुसेन यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकू शकाल. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या एकाल मराठी चित्रपट गीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. गीतबहार या कार्यक्रमात 6:10 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:30 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कमी खर्चात फायदेशीर पशुपालन कसं करावं याविषयी डॉक्टर विकास भारंबे यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 एकाल गझल. 8:30 संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्याच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झाले. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला धरमदास मोहिते आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लक्ष्मण राजगुरू यांचं गीत ऐकूया. संगीत मधुकर पाठक यांचं.

एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही

0: उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कुमार घनवडे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अभिजित राणे यांचं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर साबळे यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची रचना, संगीत राम कदम यांचं.
4: काय झालं बया?

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अव मोडकच घर आणि तुटकच छप्पर
0: मग राह की त्यात
1: अव पण राहायला जागा नाही.

0: हाटकच लुगडं पुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव हाटकच लुगडं पुटकी चोळी,
1: मग शिवून घे ती।
0: पण शिवायला दोरा ना।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: वेसावकर आणि मंडळींचं हे गीत गायलं होतं अनंत पांचाळ आणि सहकाऱ्यांनी, संगीतबद्ध केलं होतं विजय कठीण यांनी.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

242.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर

2.4747 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स आणि हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: काँग्रेस जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचूक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचूक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचूक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलो चाको यांनी रौप्यपदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3-सदस्यीय पीठानं सांगितलं. राज्य सरकारनं गंगाखेड, अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना

0: त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:10 झालेत. श्रोते हो, तुम्ही ऐकता आहात आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या प्रसारणात तुमच्या सोबत आहे मी तुमची रेडिओ सखी गौरी मुळे.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 crore अधिक असलेली भारतातील 4th सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
6: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
5: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतंच 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारतर्फे देण्यात येणारे चित्रपट क्षेत्रातील अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात. हे पुरस्कार द्यायला 1954 सालापासून प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच म्हणजेच 1954 साली श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालं आणि मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारावर पहिल्या वर्षीच मोहर उमटवली. यंदाही मराठी चित्रपटांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. याविषयी जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, यंदाही 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आशयघन कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बळावर मानाचा तुरा रोवला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, अहिल्यानगर इथल्या कलावंतांच्या हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा, स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तसंच परत 41 अंशाच्या मागावर या नॉन फीचर प्रकारात शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रोते हो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की 1942 बॅकड्रॉपवर कॉमेडी करणं हे चॅलेंज होतं. बोंबिलवाडीच्या लोकांनी हिटलरला हरवलं ही कल्पनाच प्रेक्षकांना आवडली. हा पुरस्कार मराठी सिनेमाच्या प्रयोगशीलतेचा विजय आहे. या चित्रपटाचे निर्माते भरत चितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: विवेक फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याहून मोठी जबाबदारी पण आहे. हा पुरस्कार केवळ एका चित्रपटाचा व ठराविक व्यक्तीचा नाही तर तो या प्रवासात मनापासून सहभागी झालेला प्रत्येकाचा आहे. हमसे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, गायक, गीतकार, नृत्यनिर्देशक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, आमचे सर्व सहकारी, हितचिंतक आणि आमच्या या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विवेक फिल्म्समध्ये आम्ही नेहमीच एक गोष्ट मानत आलो आहोत. चित्रपट हे केवळ मनोरंजन नसते, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या माणुसकीचे आणि आपल्या सामूहिक भावविश्वाचे प्रतिबिंब असते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्या विचारांचा सम्मान आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माननीय प्रेक्षकांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे. विवेक फिल्म्सची स्थापना करताना आम्ही एकच विचार मनाशी बाळगडला होता. चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणसांचा आणि आपल्या समाजाचा भावविश्वाचा आरसा असतो. म्हणूनच आम्ही नेहमी अशा कथा निवडण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रेक्षकांना मनोरंजन करतील. राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, उलट अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. पुढेही विवेक फिल्म्सच्या माध्यमातून मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण, संवेदनशील आणि दर्जेदार चित्रपट देण्याचा

0: आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.
1: श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांची निवड झाली. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं,
2: मला आनंद होतोय की नुकत्याच जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मराठीकडे आलाय आणि तो मी लिहिलेल्या आपल्या मराठी सिनेमासाठी मिळालाय, याचा मला प्रचंड आनंद आहे, अभिमान आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, 2024 साली तो प्रदर्शित झाला आणि त्याची तयारी साधारण मी 2.5-3 वर्ष रिसर्च आणि स्क्रीन प्लेवर काम करत होतो. ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके यांच्याशी सातत्यानं विचारत होतो, बोलत होतो, काही दाखले शोधून काढत होतो. बाबूजींच्या साधारण 60-70 वर्षांचा प्रवास मांडायचा होता आणि त्यासाठी लागणारा आवश्यक जो रिसर्च असतो सिनेमासाठी म्हणून तो खूप प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यातनं फायनली एक दिवस असा आला की आता हे स्क्रिप्ट पूर्ण झालंय, ते फडके कुटुंबियांना सुद्धा आवडलंय, त्यांना मान्यता त्यांनी दिली आहे आणि कुठलीही अतिरिक्त क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे असं काहीही न ठेवता खूप छान पद्धतीनं ती बांधीव स्वरूपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. मग सुनील बर्वे असेल, मृण्मयी देशपांडे असेल, सागर तळाशीकर आहे, मिलिंद फाटक आहे, अपूर्व मोडक आहे, ह्या सगळ्या लोकांनी काम उत्तम केलं होतं आणि तशी पात्र त्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ते कलाकार मिळत गेले. आणि या सगळ्यांच्या माझ्या तंत्रज्ञानाच्या जे कोणी तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करणारे होते त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि जे विजन किंवा जे ऑब्जेक्टिव्ह माझं होतं ही फिल्म करण्याचं ते करण्यासाठी सगळ्यांची खूप मोलाची मदत झाली असं मी म्हणेन. आणि म्हणूनच की काय हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात सुद्धा आम्ही यशस्वी झालो. भारतासह इतर 5 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता कारण बाबूजींचा चाहता वर्ग हा प्रत्येक पिढीमध्ये आहे आणि तो वयवर्ष साधारण 20 पासून पुढे 70-80 या ज्यांनी ज्यांनी बाबूजींना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांचं गीत रामायण प्रत्यक्ष ऐकलंय, अशा सगळ्या कालखंडातून जाणारा प्रेक्षक वर्गाचा एक थोडासा अंदाज घेत घेत घेत ही चित्रपट निर्मिती मी केली होती आणि मला वाटतं त्याचं हे खरं यश आहे किंवा हे सगळ्यांच्या कष्टाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच अगदी म्हणजे लहानपणापासून घरात माझ्या हे खूप ऐकलं जायचं बाबूजींचं गाणं, रेडिओवरची गाणी असतील किंवा टेप रेकॉर्डर असेल, या सगळ्या माध्यमांमधून ते आज झाली आपण रियालिटी शो मध्ये सुद्धा बाबूजींची गाणी ऐकतो किंवा सोशल मीडिया सारख्या रील फॉर्मॅट मध्ये सुद्धा तरुण पिढी बाबूजींची गाणी गुणगुणताना दिसतात, याचं खरंच अभिमान वाटतो किंवा आनंद होतो कारण तो ठेवा, ती संस्कृती, तो सांगीतिक ठेवा फार मोठा आहे जो बाबूजींनी गदिमांनी तयार केलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याला आपण पुनरुज्जीवित करू शकलो या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खरंचच फार मोठी गोष्ट आहे. आपलं काम आणखी चांगलं व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. त्याबरोबरच चांगलंच काम आपल्या हातून घडावं असा एक संदेश देणारी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे नक्की मी इथून पुढच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रयत्न करीन.
1: श्रोते हो, अहिल्यानगर सारख्या छोट्या शहरात सातत्याने लघुपटांची निर्मिती करणारे अभिजित दळवी यांच्या हमसफर या लघुपटाला पुरस्कार मिळाला. दळवी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि हमसफर या आमच्या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार प्राप्त झालाय आणि त्यामुळं आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्या टीममध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि हा खरं तर आमच्या अहिल्यानगरच्या मातीतला लघुपट आहे आणि सगळ्यांची याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात होतं. तर एखादा मुकपट ज्याच्यामध्ये संवाद कमी असतील अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून कथानक शोधत होतो आणि बऱ्याच काळानंतर एक कथानक सापडलं, ते म्हणजे एक रेडिओ आणि आजोबांचं. की माझी एक मेमरी आजोबांची, माझे आजोबा पूर्वीच्या काळी एक ट्रान्झिस्टर वापरायचे ज्याला रेडिओला आपण छोटा रेडिओ म्हणतो आणि ते सकाळी उठल्यापासून जो सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत तो चालायचा. त्याच्यावर राग असतील, भूपाळी असेल, त्याच्यानंतर मग दुपारी बातम्या असतील. एक दिवस तो मी रेडिओ लपवला आणि माझे आजोबा फार अस्वस्थ झाले की तो कुठे गेलाय आणि मग जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की मी तो लपवलाय तेव्हा घरच्यांनी धपाटा दिला आणि सांगितलं ते परत. आणि मी आजोबांना जेव्हा तो रेडिओ परत दिला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांचं जे चेहऱ्यावरचं स्माईल होतं ना त्या रेडिओकडे बघून ते मला आजही लक्षात आहे. मी लहान असताना समजत कमी होतं पण काही गोष्टी लक्षात राहतात आपल्या. आणि बऱ्याच वर्षांनी मी आत्ता जेव्हा माझ्या गावी गेलो आणि जेव्हा मी तो रेडिओ बघितला तेव्हा मला ती मेमरी आठवली आणि मग असं लक्षात आलं की खरंच अशी कथा ज्याला संवादाची गरज नाही ती मला त्या ठिकाणी सापडली आणि त्यावरनं मी हमसफर हे कथानक डेव्हलप केलं. हमसफर म्हणजे

0: थोडक्यात असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये खमसोपर असतो. मग कोणासाठी विचार असू शकतात, कोणासाठी मित्र असू शकतात, माणसं असू शकतात, कोणासाठी काही निर्जीव वस्तू सुद्धा खमसोपर असू शकतात. एखादं जुना घड्याळ असेल, जुनी सायकल असेल, तशी ही रेडिओ आणि आजोबांची गोष्ट आहे, म्हणजे खमसोपर. खरं तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर काम करायला, तेव्हा पटकथा जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की ही संवादाविना होतीये, आणि ही जर संवादाविना होती तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूयात. आणि मग मी पहिल्यांदा हा भूमिका आजोबांची कोण करेल, तर डोक्यात आलं की विजय पाटकर सरांसारखा चांगला माईम आर्टिस्ट कोणी नाही. कदाचित मी नेहमी म्हणतो की विजय पाटकर सर नसते तर आम्ही ही भूमिका दुसरं कोणी करू शकलं नसतं, ना ही शॉर्ट फिल्मही झाली असती कदाचित. तर विजय पाटकरांना विचारलं, त्यांनी अनेक सिनेमे केलेत, ऍड्स केल्यात, त्यांनी शॉर्ट फिल्म नव्हती केलेली. आणि त्यांनी ठरवलं की येस, आपण मी आवडली त्यांना, आणि ते म्हणले मी 3 दिवस देतो आपण हे करूयात. मग ह्यामध्ये खरं सांगायची गोष्ट म्हणजे ह्यातले सगळे बाकीचे कलाकार जे आहेत ते सगळे अहिल्यानगरच्या मातीतले आहेत. पुष्कर तांबुळे आहे, प्रणित मेढे आहे, किरण डिडवाणी आहे, हे सगळे रंगभूमीवर काम करणार आहेत. कान्हा तिवारी आहे, प्रद्युम्न गायकवाड हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, विद्या जोशी आहेत, पूजा कानडे आहेत. तर या सगळ्या कलाकारांना मी घेऊन, हे अहिल्यानगर एकांकिका स्पर्धा असेल, राज्य नाट्य स्पर्धा असेल, ह्यातले कलाकार आहेत, ह्यांना घेऊन हे मी सगळं बसवलं एकत्र. आणि खूप वर्कशॉप झाले ज्याच्यामध्ये मायमिंग आणि विदाऊट डायलॉग परफॉर्मन्स कसे करता येतील याच्यावर काम केलं. ह्याच्यामध्ये ना आम्ही एरवी डायलॉगचे क्ल्यू असतात, आपण ऍक्शन म्हणतो आणि संवाद सुरू होतो आणि कटला संवादावर संपवतो समजा, परंतु ह्यामध्ये संवाद असा काही भाग नव्हता, त्यामुळे आम्ही म्युझिकच्या बीट ठेवल्या होत्या. त्या म्युझिकल बीटवर आम्ही सगळे परफॉर्मन्स करून घेतले आणि त्या पद्धतीने हे शूट करत गेलो. आणि ह्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर बोलतं अख्ख्या गोष्टीमध्ये, ते म्हणजे रेडिओ. बाकी सगळ्या माणसांचे व्हॉइसच नाहीयेत, कारण आजोबांच्या जवळ असलेली गोष्ट आहे रेडिओ. आणि वन डे वॉकमन येतो आणि रेडिओ मागे पडतो आणि मग रेडिओ त्यांच्या आयुष्यातनं निघून जातो आणि मग ती उणीव त्यांची कधी पूर्ण होत नाही आणि मग ती रेडिओ मिळण्याची धडपड त्यांच्या आयुष्यातली, कारण कुठला रेडिओ नसून किंवा एक निर्जीव वस्तू नसून ती मेमरी आहे, त्यांची आठवण आहे. आणि मग त्यांना कशी सापडते आणि सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हरवलेल्या गोष्टी कशा येतात, हा सगळा प्रवास म्हणजे हमसफर आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या करताना फार एक्सपेरिमेंट करतात, म्हणजे कलाकृती बनवताना त्याचा एक उत्तम अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हाच तो उत्तम अनुभव स्क्रीनवर उतरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये या फिल्मला खूप चांगलं नाव मिळालं, बक्षिसं मिळाली लोकांकडनं, क्रिटिक्सकडनं, जजेसकडनं, त्याला फार छान प्रतिसाद मिळत होता आणि त्यामुळे वाटत होतं की आपल्याला नॅशनल मिळू शकेल. जेव्हा नॅशनल ही फिल्म टाकली तर खरं तर असं माहिती नव्हतं की कधी नॅशनलचा निकाल येतो. राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा ही अशी अचानक होते आणि अचानक झाल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात होते, तर येणारे धडाधडा फोन आणि तो निकाल आता सुरू होतोय आपल्याला बघायचं याची एक वेगळी धाकधूक होती. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नॉन फीचर फिल्मची एवढं आधी घोषित होतात आणि आम्ही ते बघत होतो आणि बघताना बेस्ट शॉर्ट फिल्मला हमसफरचं नाव जेव्हा सांगण्यात आलं, त्याची घोषणा झाली, तो क्षण फार अप्रतिम होता. म्हणजे काही क्षण मनामध्ये कायमचं घर करून जातात आणि त्या आठवणी सुखाचे ठेव बनून जातात. तशी ही खरंच सुखाची ठेव आहे. जेव्हा हमसफर बेस्ट शॉर्ट फिल्म हे पुकारलं गेलं त्यावेळेस भयंकर आनंद झाला. आणि जेव्हा आमच्या सगळ्या टीमला कळलं त्यावेळेस अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कष्टाचा सोनं झालंय, कारण ह्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला अजून चांगली ऊर्जा देईल, ज्यातनं आम्ही अजून चांगल्या कलाकृती करू.
1: श्रोते हो, नवज्योत बांदिवडेकर यांच्या पहिल्याच घरत गणपती या चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्या गाण्याविषयी अभय जोधपूरकर म्हणाले,
2: नवसाची गौरी माझी हे खूपच स्पेशल सॉन्ग आहे. ज्याला हे रेकॉग्निशन मिळालं तर मला खूप खूप आनंद होत आहे आणि हे ग्रॅटिट्यूड होत आहे की मी ह्या प्रोजेक्टशी जुळलो. 2 वर्षापूर्वी नवीन प्रोडक्शनची मला कॉल आला होता. नवज्योत जे डिरेक्टर आहे त्यांनी अप्रोच केला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मूवी करतात घरात गणपती आणि याच्यात गौरीचं एक आगमनचं गाणं आहे जे आपल्याला शूट करायचं आणि रेकॉर्ड करायचं, तर मला त्यांनी अप्रोच केला होता आणि ह्याचा म्युझिक खूप सुंदर दिला होता संकेत सानेनी आणि वर्ड्स होते समीर सामंतचे. आणि ऑफकोर्स प्रोजेक्ट खूप स्पेशल आहे माझ्याकरता, कारण घरी पण जेव्हा गौरी गणपती येतात तर मी नेहमीच घरी जाऊन सेलिब्रेट करायचो आणि सगळी फॅमिली एकत्र व्हायची आणि हे जे सेलिब्रेशनचा माहोल होतो त्याला एन्जॉय करायचं हे एक स्पेशल कोर मेमरी नेहमीच होती. तर हे जे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रिलीज झालं आणि फिल्म ऑफकोर्स खूप खूप सुंदर झाली आणि पूर्ण टीमनी आय थिंक सगळ्यांचा खूप बेस्ट फुट फॉरवर्ड दिला आहे आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा सुंदर झालाय आणि याला एवढं अप्रिसिएशन मिळालं. तर हे खूपच स्पेशल गोष्ट आहे की हा गाणा सगळ्यांच लाईव्ह मध्ये स्पेशल झालाय आणि ह्याला एवढं प्रेम मिळालं, त्याबद्दल पण मला खूप असं गौरव आणि आनंद वाटतं की सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिला. गाण्याची रेकॉर्डिंग प्रोसेस पण खूप ब्युटिफुल होती. आधी आमचा की मध्ये एक कन्फ्युजन होतं की थोडा की खाली करायची की नाही, कारण माझ्या व्हॉइस टोनच्या करता थोडा हाय होतं गाणं. पण दुसऱ्या सेशन मध्ये आम्ही असं रिअलाइज केलं की हा की ऍक्च्युली परफेक्ट बसतोय आणि सुंदर झाली रेकॉर्डिंग आणि शूट झाला. शूट पण माझी मित्रांनी केला होता शैली, आणि खूप खूप सुंदर सिनेमाटो

0: ग्राफी एडिटिंग सगळं खूप छान झालंय. मी एंटायर कास्ट अँड क्रू च्या बरोबर ऍक्च्युली अवॉर्ड शेअर करतो, कारण स्वतःचा मी क्रेडिट नाही घेणार आहे, हे पूर्ण टीम होती ज्याच्यामुळे हे गाणं एवढे पॉप्युलर झाले आणि आजपर्यंत त्याचा रेकॉग्निशन आम्हाला मिळत आहे.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आणि कल्पना हाताळल्या जात आहेत, याचच हे पुरस्कार द्योतक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं अभिनंदन करूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 29 आषाढ़ 1948 अर्थात 20 जुलै 2026। श्रोते हो, सुरुवातीला हवामानाचा अंदाज। राज्यात सर्वत्र मॉन्सून सक्रिय आहे। येत्या 48 तासातही ठाणे, रायगड, पालघर इथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आजच्या कार्यक्रमात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विभागीय कृषी सहसंचालक ठाणे येथील विभागीय सांख्यिक राहुल नकाते सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: धन्यवाद मॅडम।
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा ही योजना चालू करण्यामागचा उद्देश काय आहे?
2: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या पिकाला विम्याचे संरक्षण देणे। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतामध्ये बहुतांश आपली जी शेती आहे ती निसर्गावर म्हणजेच मुख्यत्वे करून हवामानाच्या घटकावर अवलंबून आहे, आणि त्याच्यामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत या घटकांचा साधक तसाच बाधक परिणाम आपल्या शेतीवरती होत असतो। तर याचा विचार करूनच ही योजना आहे की जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात या हवामान घटकांमुळे विपरीत परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये घट आली किंवा तफावत आली तर त्याचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही पीक विमा योजना आहे।
1: बरं, आणि या योजनेला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना असं का म्हटलं गेलंय?
2: आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात होती। त्याच्यामध्ये काय होतं तर प्रति हेक्टर 1 रुपया भरून जो आहे शेतकरी त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत होता। परंतु आता जो आपला 3 जुलै 2026 जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे। याच्यामध्ये महत्वाचा बदल असा आहे की सुरुवातीला आपण 1 रुपया प्रति हेक्टरी भरून जो शेतकरी सहभागी होत होता त्याच्याऐवजी त्याला आता त्याचा जो हिस्सा

0: आहे पूर्ण तो भरावा लागणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये बाकीचे जे पॅरामीटर होते ते न राहता फक्त आता जी पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याच्या नैसर्गिक आपत्ती, कीड रोग यामुळे जे उत्पादनात येणारी घट आहे हा फक्त एकच महत्त्वाची जोखीम जी आहे ती या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: बरं, या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात?
0: या योजनेमध्ये अधिसूचित जे क्षेत्र आहे जे मग आपल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे आणि अधिसूचित जी पिके आहेत ती पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कर्जदार शेतकरी आहेत, बिगर कर्जदार शेतकरी आहेत. ही बिगर कर्जदार आणि कर्जदार या दोघांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे, त्यामध्ये ते इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. जर समजा कर्जदार शेतकरी आहे आणि त्याला या योजनेमध्ये भाग घ्यायचा नाहीये तर त्याने ते कमीत कमी 7 दिवस त्या बँकेला कळवलं पाहिजे की माझा विमा हप्ता कापू नका, मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही. राहता राहिला प्रश्न कुळ शेती आणि भाडेपट्टे किंवा भाडेकराराने जे शेतकरी शेती करतात ते सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना जो त्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आहे तो या पीक विमाचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती तो नोंदवावा लागेल. आणि याच्यामध्ये कमीत कमी एका पिकासाठी तुमचे 10 गुंठ क्षेत्र असणं अनिवार्य आहे.
1: कोणत्या पिकांसाठी ही विमा योजना लागू आहे?
0: आपली जी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये आपण तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिके यासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये तृणधान्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्यातील पिके आहेत. तर कडधान्यामध्ये आहे तूर, मूग, उडीद आणि हरभरा. गळीत धान्यामध्ये याच्यामध्ये सोयाबीन आहे, भुईमूग आहे, तीळ आहे आणि कारळ आहे. आणि नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर या पिकांसाठी ती योजना लागू राहील. जिल्हा परत्वे पिकं जी आहेत ती बदलतात. उदाहरणार्थ आपल्या कोकण विभागामध्ये आपले 5 जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यामध्ये ही योजना भात, नाचणी आणि पालघर जिल्ह्यामध्ये फक्त ही उडीद या पिकासाठी लागू आहे. खरीप, रब्बी आणि त्याच्यामध्ये उन्हाळी हंगाम ही येतो, या हंगामासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये काही रब्बी पिकं आहेत, म्हणजे काही पिकं आहेत की जी खरीपसाठीही आणि रब्बीसाठी पात्र आहे. एक उदाहरण म्हणून आपलं खरीप ज्वारी आहे, रब्बी ज्वारी आहे, खरीप कांदा आहे आणि रब्बी कांदा आहे. म्हणजे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या पिकासाठी लाभ घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात आणि याच्यासाठी सुद्धा रब्बी हंगामासाठी सुद्धा ते अर्ज करू शकतात.
1: या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत?
0: या योजनेमध्ये आपण पाहायला गेलं तर एक मॉडेल आहे कप आणि कॅप मॉडेल. याच्यामध्ये काय आहे तर हे जे संपूर्ण जी योजना आहे ती विमा कंपनी मार्फत राबवली जाते आणि याचे नुकसान भरपाईचं दायित्व हे विमा कंपनीचं आहे. पण ते कशा पद्धतीने असणार आहे तर कप अँड कॅप मॉडेल म्हणजे 80-110. याच्यामध्ये काय, एक हंगाम आहे आणि एक जिल्ह्यांचा समूह आहे. त्या जिल्ह्यांच्या समूहामध्ये जेवढा पीक विमा हप्ता रक्कम जमा होईल त्याच्या 110% किंवा जो एकूण विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्यावर एक बर्न कॉस्ट ही कन्सेप्ट आहे, त्यानुसार जो विमा हप्ता येईल याच्या 110% याच्यापेक्षा जी जास्त रक्कम असेल त्यानुसार विमा कंपनीला ते दायित्व 110% राहील. त्याच्यावरचं जे दायित्व आहे नुकसान भरपाईचं ते राज्य शासनाकडे राहील. तसेच जर एकूण विमा हप्ता जो रक्कम जमा झालेली आहे त्याच्यापेक्षा कमी नुकसान भरपाई जर अशा परिस्थितीमध्ये असेल की विमा हप्त्याच्या अगेन्स्ट नुकसान भरपाई कमी आहे तर त्यावेळेस जास्तीत जास्त ती विमा कंपनी 20% स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य शासनाला परत करेल. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आहे दुसरा महत्त्वाचा आहे की या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही. याच्यामध्ये काय, ॲग्रिस्टॅक नावाचा आपला प्रकल्प आहे, त्या प्रकल्पांतर्गत आपण शेतकऱ्यांना शेतकरी ओळख पत्र क्रमांक देतो, तो शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. तीसरा महत्त्वाचा मुद्दा की DCS डिजिटल क्रॉप सर्वे, जे शेतकरी पीक विम्यामध्ये योजनेमध्ये सहभागी होत आहेत त्यांचं डिजिटल क्रॉप सर्वे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर उद्या कोणत्या बाबीमध्ये जर तफावत आढळून आली किंवा विमा अर्जाबाबत आक्षेप आला तर जे डिजिटल क्रॉप सर्वेवरचं पीक असेल ते ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे डिजिटल क्रॉप सर्वे होणं हे महत्त्वाचं आहे. आणि राहता राहिला शेवटचा आणि एकदम महत्त्वाचा मुद्दा की जे बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशानं या विमा योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत असं आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, तसेच DBTद्वारे ज्या काही आपल्या योजना आहेत कृषी विभागाच्या त्यासाठी त्याला 5 वर्ष बंदी घालण्यात येईल, त्याला कोणताही लाभ त्या योजनांचा मिळणार नाही. ही या वर्षीची आपला शासन निर्णय याच्यामध्ये ती तरतूद करण्यात आलेली.
1: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती कोणत्या कंपन्यांना

0: मार्फत राबवण्यात येणार आहे.
1: आता ही योजना राबवण्यासाठी जी विमा कंपन्यांची निवड आहे ती निविदा पद्धतीने केली जाते.
0: बरं,
1: याच्यामध्ये आपला जो शासन निर्णय आहे 3 जुलैचा, त्याच्यामध्ये खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 यासाठी ह्या पीक विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये 12 जिल्हा समूह आहेत आणि 6 कंपन्या ज्या आहेत त्या निविदा प्रक्रियेमार्फत आपल्याकडे निवडण्यात आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या आहेत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या 6 विमा कंपन्या आहेत. याच्यामध्ये कोकण विभागाकरता आपल्याला जे आपले 5 जिल्हे आहेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्यासाठी जे आहे शासनाकडून इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे ही नियुक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या विभागामध्ये या कंपनीमार्फत ही योजना राबवली जाईल.
0: बरं, आता ही जी योजना आहे तर यासाठी संरक्षित रक्कम किती देण्यात येते आणि त्याचा शेतकऱ्यांना किती विमा हप्ता भरावा लागेल?
1: या योजनेमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी जी आहे विमा संरक्षित रक्कम जी आहे ती त्या पिकाच्या कर्जदारानुसार ठरवण्यात येते. याच्यामध्ये राज्यस्तरावरील जी पीक विमा समन्वय समिती आहे ती जी आहे ती ही विमा संरक्षित रक्कम निश्चित करते.
0: बरं,
1: याच्यामध्ये उदाहरणार्थ जे आहे कोकण विभागामध्ये आपल्याकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे करून भात, नाचणी ही पिकं घेतली जातात आणि पालघर जिल्ह्यामध्ये उडीद पिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. ही पिकं खरीप हंगामासाठी आपल्या कोकण विभागामध्ये अधिसूचित आहेत. याच्यामध्ये आपला जो पूर्ण कोकण विभागामध्ये भात पीक जो आहे त्याच्यासाठी विमा संरक्षित रक्कम 65,000 रुपये आहे आणि नाचणी पिकासाठी जी रक्कम आहे ती 40,000 रुपये आहे. ही रक्कम जी आहे ती प्रति हेक्टरी आहे आणि जो आपण विमा हप्ता भरणार आहे तो ही प्रति हेक्टरी असेल. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी किमान 10 गुंठेची अट आहे. जर शेतकऱ्यांनी 10 गुंठे क्षेत्र नोंदवलं तर त्यानुसारच ती विमा संरक्षित रक्कम कमी होईल आणि विमा हप्ताही त्याचा कमी होईल. हे जे एकक आहे ते आपलं 1 हेक्टरसाठीच आहे. तर याच्यामध्ये उडीद पिकासाठी जो आहे तो 27,000 रुपये प्रति हेक्टरी ही विमा संरक्षित रक्कम झाली. या विमा संरक्षित रकमेवरच आपल्याला आपला जो आहे तो विमा हप्ता दर ठरतो. आपल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा विमा कंपनी कोट करेल याच्यापैकी कमी जो असेल तो विमा हप्ता दर आपल्यासाठी ठरतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी 1.5% आहे आणि नगदी पिकांसाठी 5% आहे. उदाहरणार्थ आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 65,000 रुपये आपली जी आहे विमा संरक्षित रक्कम आहे तर विमा कंपनीनं त्या जिल्ह्यासाठी 1% असा विमा हप्ता दर निश्चित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 65,000 च्या 1% म्हणजे 650 रुपये जो आहे तो शेतकऱ्याला 1 हेक्टरसाठी तो विमा हप्ता भरावा लागणार. हा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी असेल. खरीप हंगाम जो आहे तो आपला पूर्ण झाल्यानंतर जर देय नुकसान भरपाई असेल तर ती शेतकऱ्याला जी काही 65,000 आहे त्याच्या तुलनेमध्ये ती त्याला देय राहील. तशाच पद्धतीनं 27,000 जो आहे तो उडीदासाठीचा विमा संरक्षित रक्कम आहे. तर त्या कंपनीने पालघरमध्ये उडीदसाठी 2% जो दर आहे तो दिलेला आहे. त्या 2%नुसार 27,000 च्या 2% प्रमाणात तिथं तो जो आहे तो विमा हप्ता असेल. त्याचप्रमाणे बाकी जी पिकं आहेत आपली भात नाचणी आहे तो सर्वदूर आपला कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये 1 विमा हप्ता रक्कम आहे आणि 1 विमा संरक्षित रक्कम आहे. बाकी आपण रब्बी हंगामासाठी पाहिलं तर रब्बी ज्वारी आहे त्याच्यासाठी 27,500 आहे. 27,500 ते 33,000 कारण जे बाजरीचं पीक आहे ते विविध जिल्ह्यामध्ये आहे, विविध त्यांचे कर्जदार आहे, त्यानुसार त्यांचे जे विमा संरक्षित रक्कम आहे ती बदलते.
0: कोणत्या जोखमीकरता शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल?
1: याच्यामध्ये जी आपली सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे याच्यामध्ये आपण 1 जोखीम जी आहे ती कव्हर करत आहोत. याच्यामध्ये काय आहे तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत, पूर आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर दुष्काळ असेल, भूस्खलन, कीड रोग, याच्यामुळे जे काही हंगामाच्या शेवटी उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये जी काही घट येते त्यानुसार आपण त्यांना ते विमा नुकसान जे आहे ते देतो.
0: आणि या जोखमीमध्ये पीक नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत काय आहे?
1: आता याच्यामध्ये आपण एक सूत्र घेऊ आणि त्या सूत्राच्या ज्या संज्ञा आहेत त्या आपण समजून घेऊ. म्हणजे हे नुकसान भरपाई निश्चित कशी केली जाते हे आपल्याला समजेल. आता हे नुकसान भरपाई ठरवण्याचं एक सूत्र आहे उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम.

0: आता आपण मगाशी चर्चा केली की विमा संरक्षित रक्कम काय आहे, ती कशी ठरवली जाते, तर ती विमा संरक्षित रक्कम ही एक त्याच्यामधली संज्ञा आहे. दुसरं आहे उंबरठा उत्पादन. तर उंबरठा उत्पादन काय आहे, तर ते पीक आहे त्या पिकाचं त्याच हंगामातील मागील 7 वर्षांमधील जी सर्वोत्तम 5 वर्षं होती त्याचं जे सरासरी उत्पादन आहे गुणिले जोखीम स्तर. आता ही जोखीम स्तर काय संकल्पना आहे, तर ती आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या सर्व पिकांसाठी आपण तो 70% ठेवलेला आहे जोखीम स्तर. तेवढी जोखीम तो शेतकरी चालून आपली शेती करतो, तर त्या जोखीम स्तराला गुणून जे उत्पन्न येईल त्याला आपण काय म्हणतो, उंबरठा उत्पादन. आणि जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन, आता आपण हे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन कसं काढतो, तर आपल्याकडे याला एक शास्त्रोक्त पद्धत आहे, त्याला आपण पीक कापणी प्रयोग म्हणतो. हे जे पीक कापणी प्रयोग आहेत, हे जे आपले क्षेत्रीय कर्मचारी आहेत, कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांचे क्षेत्रीय कर्मचारी पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर घेतात. याच्यामध्ये रॅन्डम पद्धतीने ते प्लॉट निवडले जातात, ते क्षेत्र निवडलं जातं. त्याच्यावरती CC ॲग्री ॲप हे जे आहे केंद्र सरकारचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू आपण ते ऑनलाईन घेतो. ते GPS अनेबल्ड असतात, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनच ते प्रयोग तिथं घ्यावे लागतात. त्यावेळेस जी आपली विमा कंपनी आहे जी आपल्या विभागासाठी किंवा ती जिल्ह्यासाठी जी नेमून दिलेली आहे त्याचा प्रतिनिधीही तिथं उपस्थित असतो. तसेच ज्याच्या शेतावर ते ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती पीक कापणी प्रयोग घेतले जातात तो शेतकरीही तिथं उपस्थित असतो. असे ते पारदर्शक पीक कापणी प्रयोग घेतले जातात. त्यानुसार जे आपल्याला सरासरी उत्पादन मिळतं ते उत्पादन आपण चालू वर्षाचं सरासरी उत्पादन म्हणून घेतो. आता ह्या दोन कन्सेप्ट आणि आपली विमा संरक्षित रक्कम म्हणजे त्याला उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत त्याचं ह्या वर्षीचं उत्पादन किती टक्क्यांनी कमी आलं त्याच्या अगेन्स्ट त्याला विमा संरक्षित रकमेतून तेवढी रक्कम त्याला मिळते. आता हे सर्वच पिकांसाठी आहे, परंतु याच्यामध्ये भात, कापूस, गहू आणि सोयाबीन या चार पिकांसाठी आपण थोडी वेगळी पद्धत अवलंबतो. याच्यामध्ये आपण काय करतो, हे जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन काढतो याच्यामध्ये जे आहे 50% भारांकन हे पीक कापणी प्रयोगांना देतो, आणि जे उर्वरित 50% भारांकन आहे ते यष्टेक प्रकल्पांतर्गत जे आपल्याला तांत्रिक उत्पादन मिळतं त्या तांत्रिक उत्पादनाचा याच्यामध्ये आपण वापर करतो. एस्टेक म्हणजे काय, तर ईल्ड इस्टिमेशन सिस्टीम आहे. आपण जे आहे ते आपलं जे MRSEC आणि हैदराबादची एक संस्था आहे रिमोट सेन्सिंगची त्यांच्या माध्यमातून आपण जे आहे ते तांत्रिक उत्पादन त्याचं काढतो, आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते चालू सरासरीचं ह्या 50-50% भारांकनातून ते चालू सरासरीचं उत्पादन काढतो. आणि जे पात्र शेतकरी आहेत याच्यामधून नुकसान झालेलं आहे ते पेरणीपासूनचे हंगामाच्या शेवटीपर्यंत जे काही विविध हवामान असतील, कीड रोग असेल, याच्यातून जे नुकसान जी घट आलेली आहे त्या घटीच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना नुकसान भरपाई देतो. ही जी नुकसान भरपाई आहे ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर राष्ट्रीय पीक विमा पोर्टलद्वारे जमा केली जाते. याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.
1: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम अटी आहेत का, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: या योजनेमध्ये सहभागी होताना सर्वप्रथम ते कुठून सहभागी होऊ शकतात, कोणत्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात, तर पीक विम्याचं जे आहे ते संकेतस्थळ आहे, पोर्टल आहे, त्याच्यामधून ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. विमा कंपनी त्यांचं स्वतःचं संकेतस्थळ असतं, ती जी विमा कंपनी ज्या जिल्ह्यासाठी असेल तिथून ते शेतकरी त्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे आणि AIDE नावाचं एक ॲप आहे, याच्या माध्यमातून बिगर कर्जदार शेतकरी जे आहेत ते योजनेत थेट सहभागी होऊ शकतात. याच्यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपण मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की त्यांनी ते बँकेमधून त्यांनी योजनेसाठी नोंदणी करायची. या योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महत्वाची कागदपत्रे आहेत, 7-12 उतारा आहे, त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे, त्यानंतर पेरणी घोषणापत्र आहे आणि बँक खात्याचे तपशील आहेत, म्हणजे जर त्याला नुकसान झालं तर त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यासाठी त्याचे बँक खात्याचे तपशील आहेत.
1: भाडेपट्ट्यावर ज्याची शेती आहे तर त्या लोकांसाठी कसं असेल?
0: त्या लोकांसाठी मग तो जो नोंदणीकृत भाडे करार आहे किंवा भाडेपट्टा आहे तो ते संकेतस्थळावरती ते नोंदवू शकतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक तोही त्या शेतकऱ्याकडे असला पाहिजे. आणि ह्या सर्व माध्यमं आहेतच, तसंच आपलं जे जनसुविधा केंद्र आहे CSC आपण ज्याला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो यांच्यामार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही शुल्काशिवाय पीक विमा अर्ज आपण दाखल करू शकतो. आपले जे शासनामार्फत हे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत त्यांना शासन जे आहे ते प्रत्येक विमा अर्जामागं जी आहे

0: ती रक्कम देत असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाशुल्क CSC मार्फत अर्ज भरावेत. कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो हप्ता जो आहे विमा हप्ता तो थेट त्यांच्या बँकेमार्फत जो आहे कापला जाईल.
1: बरं, आणि त्यांना इच्छा नसेल या विम्यामध्ये सहभागी होण्याची तर
0: आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 7 दिवस अगोदर त्यांनी त्या बँकेला तसं कळवायचं आहे की मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही, माझा हप्ता कापला जाऊ नये, तर ती बँक त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणार नाही.
1: या योजनेत भाग घेण्यासाठीची मुदत काय आहे?
0: आता या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी खरीप, रब्बी आणि उन्हाळी त्या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या मुदती आहेत. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 31 जुलै 2026 ही मुदत आहे, रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर 2026 म्हणजे या वर्षासाठीची 15 डिसेंबर 2026 असेल, आणि केवळ ज्वारीसाठी जी आहे ती थोडी अगोदर म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 अशी अंतिम मुदत आहे. उन्हाळी पिकांसाठी जी आहे ती 31 मार्च ही अंतिम मुदत असणार आहे. आणि ह्यावर्षीचं आपण पाहतोय की अल्निनोची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे आपलं जे पावसाचा खंड असेल किंवा पावसाचे जे आगमन आहे आपले मान्सूनचे ते उशिरा झाले आहे, पुढे जाऊन खंड पडू शकतो, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या शेती पिकांवर होणार आहे, त्याच्या उत्पादनावर होणार आहे, त्यामुळं ती जी घट येणार आहे त्या घटीपासून जर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी त्या योजनेमध्ये सहभागी व्हावं अशी कृषी विभागाची सर्व शेतकऱ्यांना अर्जदारांना आव्हान आहे.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना या संदर्भात आमच्या सर्व श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: 1143 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब। देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा। केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा। पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू। उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित। आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले। आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला। त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली। नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं। याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं। या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे। राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं। पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं। सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला। सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता।
0: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली। सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं यात नमूद आहे। E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे, असंही सरकारनं म्हटलं आहे। देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते।
2: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए, राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे, वे अपनी आवाज को बुलंद करे, देश को दिशा दे, और इसलिए मैं आशा करता हूँ और मुझे पक्का विश्वास है जहाँ तथ्य होते हैं, जहाँ तर्क होते हैं, वहाँ तूफान के लिए जगह नहीं होती है। अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है। मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले, ये संसद की हमारी भूमिका है। मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ।
0: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली। पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं, त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट UG परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सौ में लाठीमार केला. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 23 पोहोचला आहे. पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे. हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे. या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं. राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी KK तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनाऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट, पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन.
काँग्रेसचे जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा, पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23

0: जणांचा मृत्यू, उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा स्थगित आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. ऐकूया हिंदी सुगम संगीत.

गोविंद प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं नीना आणि राजेंद्र मेहता यांनी. कार्यक्रमात यानंतर गौहर कानपुरी यांचं गीत ऐकूया. गायलंय अनुराधा पौडवाल यांनी आणि संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी पिनाज मसानी यांनी गायलेली जफर गोरखपुरी यांची रचना ऐकूया. संगीतबद्ध केले कुलदीप सिंग यांनी.

श्रोते हो, हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:30 वाजता संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 9:15 वाजता समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ॲट 9, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता पब्लिक स्पीक आणि 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत चौदवी का चांद। या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे रवी यांचं।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुघले आजम या चित्रपटातलं, शकील बदायूनी यांचंच. संगीतबद्ध केलंय नौशाद यांनी आणि गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल माझा कलाप्रवास, याविषयी वैष्णवी जोशी यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: कला ही कधी थांबत नाही, ती परिवर्तनशील आहे, त्यामुळे ती काळानुरूप बदलते. त्यामुळे ते जे बदल होत आहेत ते मला माझ्यामध्ये अंगीकारायचे.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 21 जुलैला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि चित्रपट होता दिल अपना और प्रीत पराई. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज ऐकूया आरती अंकलीकर यांचं गायन. आज त्यांनी गायलेला राग मी आमल्हार.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.